नमस्कार. 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 KHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. आयज वार बुधवार, भारतीय सौर दीस 30 वैशाख, शके 1948 म्हळ्यार 20 मे 2026. सकाळची 5:55:45 जाल्ले आसात. समेस्त आयकुप्यांक सकाळचे सभेक मायेमोगाचो येवकार. म्हादय चॅनलाच्या आयच्या सकाळचे सभेक आतां आमी सुरवात करता. सुप्रभात.

0: ऐकू पियानो, देशभक्ती गीत निकतेच तुम्ही ऐकले आणि ह्या गीता संगताक आयची आमचो आधार ही भक्ती गीतांची कार्यावळ हांगा सोपता.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.

0: ऐकू प्यानो, 17:45 आणि 17 सेकंद जाल्ले आसात. ऐकूया शेतकामत्या खातीर म्हायती ह्या कार्यावळीन. कुत्र्या माजराक वाशिनाचे म्हत्व आणि गरज या विशयाचे डॉक्टर राजेंद्र प्रभुगांवकर हांचे उलोवप.
1: जनावरां मदी वासिनाचे म्हत्व आणि गरज. वासिना म्हणजे लस, ही एक अशी वस्त असा ताका एंटीजन अशेंय म्हणतात. एंटीजन म्हणजे मेल्लो किंवा अर्धो मेल्लो जंतू. हो कुत्र्या माजराच्या तशें बाकीच्या जनावरां आणि मनशाच्या आंगा भितर सरतगीर आंगातली वेवस्था सिस्टम उत्तेजीत जाता आनी एंटीबॉडीज तयार जातात. ह्या एंटीजनांनी तयार जाल्या एंटीबॉडीजांक लागून आंगाची दुयेंसा कडेन झगडपाची शक्ती तयार जाता. ह्या रोग प्रतिबंध शक्ती लागून जनावरांच्या आंगा मदीं खंयच्याय दुयेंसाचे जंतू भितर सरतगीर ताचे कडेन झगडटा आणि ताजे जैत मेळयता. आपल्या जनावरांक फीट तंदुरुस्त आणि भलायकेन बरें दवरता. चडशीं वासिनां इंजेक्शन करून कुत्र्या माजराच्या चामडे सकल किंवा मांसा मदीं म्हणजे स्नायू मदीं दितात. थोडीं अशीं वासिनां आसात जी तोंडा वाटे किंवा नाकांतल्यान दिवपाक येतात. वासिनां जनावरां दिवच्या 8 दीस पयले कुत्र्या माजराक तशें बाकीच्या जनावरांक दंतांचे वखद घालचे. जनावरांच्या आंगांक दंत नासल्यार किंवा कमी प्रमाणांत असल्यार रोग प्रतिबंध शक्त

0: दुसरी गोष्ट म्हणजे पिता आमचे येता हे खूप कारणां लागून येवपाक शकता. एक जर तुमच्या फॅमिलीन आसा म्हणजे आवय बापायक बी अशे पिता येताले, दुसरे जर तुमकां थंडेचे किंवा आनी दुसरे एलर्जीचे दुयेंस आसा, थोड्या लोकांक दमो आसता किंवा आनी कसली एलर्जी आसता, यु नो फूड एलर्जी आसता किंवा कितें खातगीर कितें रिएक्शन जाता, तांकांय बी पिताम कॉमनली येवपाक शकता. तिसरे आमी पळयला ते पेन किलर घेवन, यु नो पेन किलर घेवनूय पिताम येवपाक शकता, दुखेच्यो गुळ्यो. चवथे कसले फूड आयटमा लागून, कॉमनली म्हणटा ते शेल्फिश. शेल्फिश म्हणजे कवच आशिल्ले नुस्तें, तिसऱ्यो, कुल्ल्यो, शिणाण्यो, माणक्यो, ह्यो चडश्यो खावनूय बी लोकांक, त्यो गांवठी आसता एक एकदां, त्यो क्लीन सारक्यो केल्ल्यो नासता, त्यो खावन येवपाक शकता. बांगडे खावन खुबशे लोकांक खाज येता. चवथे म्हणटा ते नट्स एलर्जी. ओके, नट्स म्हणजे नट्स, पी नट्स, कॅजू नट्स, वॉलनट्स, हे नट्स हे खाल्यार एक एकदा लोकांक खाज येता. सो हे फूड रिलेटेड जर आयटम आसा जाल्यार ते फूड एलर्जी टेस्टींग केल्या शिवाय कळना. पण थोड्या लोकांक खबर आसता, बिकॉज थोडे वॉट आय एक्च्युली लोक जेन्ना म्हजे कडेन येतात पहिले फाटी आयले जाल्यार आमी जस्ट ट्रिटमेंट करतात, पण जेन्ना परत परत पिताम जाता ते तांणी एक फूड चार्ट मेंटेन करप, बाबा आपूण काल कितें खाल्लें, सकाळी कितें खाल्लें, दनपारां कितें खाल्लें, रातचें कितें खाल्लें, हातून कितें जाता तूं चॅक करपाक शकता की खंयचो आयटम रिपीट जाला काय ना. दुसरी गोष्ट पिताम आयले आमी जेन्ना कॅर घेवपाक सांगतात तेन्ना आमी सांगतात की गरम उदक अवॉयड कर, कित्याक गरम उदक घालतकीर न्ही ते स्किनान ते हिस्टमीन म्हणून रिलीज जाता ज्याच्या लागून ती चड खास सुट्टा. दुसरे जोरान रब करतकीर खात, जोरान पुसले की मागीर म्हणजे लोक म्हणटा की म्हाका न्हावन जाले की आपल्याक चड खाज आयली. सो ते ताज्या लागून जोरान रब करून जोरान पुसले की येवपाक शकता. तिसरे जर पोट क्लीन ना, म्हणजे तुम्ही जर भायले कितें खाला आणि तातून फूड पॉयझनिंग जाल्ली आसा किंवा पोटाचे यु नो दंताचे सुद्धा वखद रेगुलर घेवपाक जाय. तिसरे जेन्ना अशे परत परत जाता तेन्ना आमी थोडे ब्लड टेस्टी करता. एक तातून फूड एलर्जी टेस्ट येता, एलर्जीचे ब्लडान आसा जाल्यार एलर्जी टेस्ट, काउंट चेक करतात आणि मागीर आणी कसले दुयेंस आसा जाल्यारूय पिताम येवपाक शकतात. ओके, जसे थायरॉयडाचे दुयेंस असल्या लोकांक येवपाक शकता, अस्थमाचे, दम्याचे असल्यार लोकांक एक एकदा पिताम येवपाक शकतात. सो आणी कितें कॉज आसा जाल्यारूय आमी चेक करतात. सो सिंपल थिंग्स म्हणल्यार बेसिकली एक फूड चार्ट जे लोक आपल्या घरगुती म्हणजे लोक आपल्या घरांतल्यान मेंटेन जे करपाक शकतात ते म्हणल्यार एक चार्ट मेंटेन करप, ज्यो गोष्टी हांवें सांगला ज्याच्यून कॉमनली पिताम येतात. भायले तेलाचे खाले जाल्यार कित्याक ते तेल सदांच रियूज असतात, समोसा, पॅटी, फ्राय जाता ते रियूज करतात, ते तेलांनी एक एकदा तेलाचे खावनूय बी चडशे जावपाक शकता. सो ह्यो आयटम्स अवॉयड करपाच्यो. आणि सिंपल एलर्जीची एक गुळी घेवपाची इमिडिएटली, कित्याक एक एकदा ते सिव्हियरूय जाता एलर्जी, लोकांचे तोंड सुजता, दोळे सुजता, श्वास घेवपाकूय त्रास जाता. सो अशें जायसर रावप ना, रोखडेच येवन दोतोराक दाखोवप आणि ताजेर ट्रिटमेंट घेवपाचो.
1: पिताम हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनी येतात म्हणून तुमच्या कडल्यान कळे, बदलत्या ऋतून आणि ग्लोबलायझेशन म्हणूया हाका लागून खुबशे बदल आमच्या कातीन जातात आणि ताका लागून हे पिताम दोतोर म्हाका दिसता येतात आमकां. न्ही म्हणजे तुमच्या उलोवपाच्या सगळ्या आयच्या हातूंतलो जो सारांश आम्ही घेतला तो असो की त्या संदर्भात आम्ही व्यवस्थित काळजी घेतली जाल्यार पितामा पासून आम्ही पयस उरतली आणि एलर्जी जावंक पावची ना. बरें तर दोतोर, तुम्ही मुद्दाम आयल्यो आणि खुबशी गजाली आमकां सांगल्यो पितामाच्या संदर्भात. देव बरें करू.
2: भलायकी विशीं कार्यावळ संजीवनी ह्या कार्यावळीन पिताम ह्या विशयाचेर त्वचा तज्ञ डॉ सिमंतिनी साखरदांडे हांची शकुंतला भरणे हांणी घेतिल्ली मुलाखत निकतीच तुमी आयकली. स वरजावन 55 मिनटांनी 44 सेकंद जाल्ले आसात. आयकुया आयज वितरावपाच्या कार्यावळींची रुपरेषा. रुपरेषा सांगून जाल्या उपरांत 7 वरांचेर हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान, तशेंच 7:05 कोंकणीतल्यान मुखेल खबरो तुमकां आमच्या आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकुपाक मेळटल्यो. तशेंच 7:07 शुभप्रभात ह्या कार्यावळीन दिनविशेष, उपरांत 7:25 कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. 7:30 शुभप्रभात ह्या कार्यावळीन अर्थ उद्देग सादर करपी रघुनाथ साकोर्डेकार, उपरांत एक जीण सुख देणे ही एन शिवदास हांची कथा तुमकां आयकुपाक मेळटली. उपरांत 8:40 कोंकणीतल्यान खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. 8:50 चित्रसंगीत, 9:30 मराठी

गीतांची कार्यावस्थली 5 मिनटांचेर कातारा 30 मिनटांचेर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीन के एल सूद हांचे जलतरंग राग रमकणी उपरांत राग जौनपुरी दनपारच्या सभेन 11:05 गातारा हे मेरा दिल उपरांत 11:30 एन सी ई आर टी प्राजित कार्यावळ उमंग 12:00 कार्यावळींची रुपरेषा 12:05 फोन इन अस्तुरी ह्या कार्यावळीत आयची मुखेल सोयरी आसा डॉक्टर अनुपमा एम कुडचडकर विषय आसा कातीची जतनाय सादर करपी चारुशिला देसाय उपरांत 1:05 कांदावळा 1:40 सदाफुली ही कोंकणी गीतांची कार्यावळ आसतली 2:30 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आसतली आमच्या तिसऱ्या सभेन सांजवेळार 5:30 युवा आणि मराठी ह्या कार्यावळीत गोमंतकातील जैव विविधता ह्या विषयाचेर अंकिता देसाय हांचे उलोप तुमकां ऐकुपाक मेळटले उपरांत 5:00 कार्यावळींची रुपरेषा 15:00 शब्दुली 30 मिनटांचेर कोंकणीतल्यान खोबरो तुमकां ऐकुपाक मेळटल्यो उपरांत 35 मिनटांचेर कातारा 7:00 तिनी सांजा उपरांत 7:20 कोंकणीतल्यान प्रादेशीक खोबरो चावडेर ही कार्यावळ आसतली 7:30 ह्या कार्यावळीन अननस लागवड ह्या विशयाचेर गीता वेलिंगकर हांचे उलोप तुमकां ऐकुपाक मेळटले 8:00 कार्यावळींची रुपरेषा आठ वर्जन 15 मिनटांचेर गीत गजल उपरांत 8:30 हिंदी कार्यक्रम ह्या कार्यावळीत युवा कलाकार गौतमी मिलिंद माजगावकर से मुलाकात और काव्य वाचन ही कार्यावळ तुमकां ऐकुपाक मेळटली 9:15 स्पॉटलायट 9:30 चर्चा का विषय दिल्ली केंद्रावेल्यान 10:00 कोंकणी संगीत खेळ तुमकां आमच्या आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान ऐकुपाक मेळटलो दोळे धापचे आदी बरोवपी मायकल फेर्नांडीस आणि 11:10 आमची तिसऱ्यांनी निमणी सभा सोंपतली तर आयकुप्यानो ह्यो झाल्यो आयज म्हादय चॅनलाचेर वितरावपाच्यो तरेकवार शो कार्यावळी

नमस्कार, यो आसा, काय मुखेल खबरो. स्टील उत्पादन करपाक भारताचो संवसारीक पांवड्याचेर दुसरो नंबर लागता. जाल्यार 2030 मेरेन भारत देश अतिरिक्त 300 मिलियन टन स्टील उत्पादनाची मोख पुराय करतलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोवा फॉरवर्ड पार्टी विधानसभा वेंचणुकेन 12 ते 15 सुवातींचेर वेंचणूक लढयतली. पणजे महापालिकेन 2026-27 वर्सा खातीर 107.17 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाक मान्यताय दिल्या. तिरुमल्ला तिरुपती मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या 13 राज्य फाट्यांक सरकारान कार्यकारी परवाने दिल्या. जनगणना 2027 पहिलो पावंडो म्हळ्यार हाऊस लिस्टींग ऑपरेशनचो पहिलो टप्पो गोंयान यशस्वीपणान पुराय जाला. ही मोहीम 16 एप्रील ते 15 मे 2026 मेरेन राज्यभर चालीक लायली. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागावरवी खबरां वाचक तशेंच अनकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. 1 जून मेरेन अर्ज करपाक मेळटा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: सकाळ बऱ्या यादींनी सुरू जाता तेन्ना आपोआप दीस सोबीत जाता. तर आमच्या ह्या कार्यावळीची सुरवात करुया आयचे आयकू आणि ऐकूया आयचे दिनविशेष.
1: दिनविशेष

233 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी चॅनलावेल्यान आम्ही उलयता. 7:09 आणि 44 सेकंद जाल्ले आसात. ऐकूया शुभप्रभात ही कार्यावळ.

0: ऐकू पियानो. आजचे दिनविशेष निघतेच तुम्ही ऐकले.
1: बरे भलायकी खातीर,
2: आत्मिक शांती खातीर
1: आपणायात योग.
2: योग जाचो उगम जाता भारतान
1: आणि प्रवाह पावता
2: पुराय जगान.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या करारचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

0: आयकू पियानो अभिजीत भट्टाचार्य हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: ऐकूप्यानो आता शुभप्रभात या कार्यवळीतल्यान विसव घेऊया आणि ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.

आयकू पियानो लता मंगेशकर हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले. 7 वरजान 25 मिनटांचेर आयकूंक रावात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो.

भरादीन वाढून 72 अब्ज डॉलर जाली. याच वर्षा लोकांनी केल्ल्या भायल्या देशातल्या प्रवासाखातीर जवळजवळ 15 अब्ज डॉलर परदेशांत गेले. जागतिक पातळीचेर अस्थिरता आशिल्ल्यान परकीय गुंतवणूक करप्यांनी 691 अब्ज डॉलरांची गुंतवणूक काढून घेतल्या. या वर्षा जानेवारी ते मे या 5 महिन्यात जवळजवळ 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक परकीय गुंतवणूकदारांनी काढून घेतली. फाटल्या वर्षा आमची भांगराची आयात 24% वाढून 72 अब्ज डॉलर झाल्या. 2022-23 या वर्षा 35 अब्ज डॉलर किमतीचे भांगर आयात केल्ले. सण परबांक तशेंच सुरक्षीत गुंतवणूक म्हणून भांगर विकतें घेवपा कडेन लोकांचो कल आसता. लोकांच्या घरांत 1000 टन भांगर पडून आसा. हे भांगर उपयोगान हाडले जाल्यार अर्थव्यवस्थेक फायदो जावंक शकता. आमचे कडेन आशिल्ले भांगर एका पारदर्शक आणि नियंत्रित आशिल्ल्या स्किमीचो वापर करून उपयोगात हाडल्यार नक्कीच फायदो जावं येता असे जाणकारांचे मत असा. फकत भांगर खरेदी कमी करून हो प्रश्न सुटावो जावचो ना जाल्यार आमचे कडेन जे भांगर असा ताचो योग्य रितीन पारदर्शक पद्धतीन वापर केल्यार फायदो जावं येता असे तांकां दिसता. एका अहवाला प्रमाण जगात भांगर खरेदी करपी देशांभितर भारत दुसऱ्या क्रमांकाचो सगळ्यात मोठो ग्राहक असा. पहिल्या नंबरार चीन असा. देशांत सगळ्यात चड भांगर स्वित्झर्लंडातल्यान आयात जाता. फाटल्या वर्षा एकूण भांगर आयातीच्या 11.36% म्हणजेच 24.27 अब्ज डॉलर किमतीचे भांगर एकट्या स्वित्झर्लंडातल्यान आयात केल्ले. भारताचो परकीय चलन साठो सुरक्षित उरचो म्हणून पंतप्रधानांनी हालींच पेट्रोलियम उत्पादनां आणि भांगर खरेदी किमान 1 वर्स फुडें धुकलची असो उलो मारिल्लो. आयात वाढिल्ल्यान देशाकडेन आशिल्ले परकीय चलन कमी जायत आशिल्ल्यान अर्थीक काटकसर करपाचे आवाहन तांणी केल्ले. भायल्या देशांत पैसो धाडपाचे प्रमाणूय बरेंच वाढलां. देशाभायर प्रवास केल्ल्यान आमचो पैसो मोठ्या प्रमाणांत डॉलराच्या स्वरुपांत विदेशांत वता. हाचो परिणाम म्हणून देशाकडेन आशिल्लो फॉरेक्स म्हणजेच परकीय चलन साठो कमी जायत आसा. अर्थीक वर्स 2024-25 ह्या वर्सा भारताचे 29.5 अब्ज डॉलर परदेशांत गेले. तातूंतली 50% चड रक्कम म्हणजे जवळजवळ 17 अब्ज डॉलर हे आमी भायल्या देशांत केल्ल्या प्रवासा खातीर इतर देशांक मेळ्ळे. फाटल्या अर्थीक वर्साच्या पहिल्या 11 महिन्यात आमी विदेशांत 24.68 अब्ज डॉलर धाडले. जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यात 5 अब्ज डॉलर विदेशांत धाडले. म्हणून गरज ना जाल्यार भायल्या देशातलो प्रवास टाळचो असे आवाहन पंतप्रधानांनी जनतेक केला. जागतिक अस्थिरते खातीर स्वदेशी बनावटीच्यो किंवा देशातल्या कंपन्यांनी उत्पादित केल्ल्यो वस्तू विकत्यो घेवच्यो, पेट्रोलियम उत्पादनाचो वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचो वापर करचो, इलेक्ट्रीक वाहन खरेदी कडेन कल वाढवचो, वर्क फ्रॉम होम जमता जाल्यार करचें असे आवाहन मोदींनी केलां. भारताक पेट्रोल डिझल गॅस हाच्या आयातीचेर मोठ्या प्रमाणात पैसो खर्च करचो पडटा. तशेंच इंधनाचे दर जागतिक पातळीचेर वाढिल्ल्यान अर्थीक ताण सहन करचो पडटा. कच्च्या तेलाचो पुरवठो विस्कळीत जाला. कच्च्या तेलाचे दर जागतिक पातळीचेर वाढल्यात. ही परिस्थिती सुधारून कच्च्या तेलाचे दर कमी जावपाची शक्यता कमी असा. म्हणून आताच्या स्थितीत भारतात मार्गाय वाढूंक शकता असे जाणकारांचे मत असा. सरकाराकडल्यान नियंत्रित जावपी इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम ह्यो कंपनी नुकसान सोसतात. हो आशिल्लो अर्थउद्योगांत घेतिल्लो नियाळ. परत मेळूया फुडल्या बुधवारा. तो मेरेन देव बरें करूं.

0: अर्थ उद्देग निकतोच तुमी आयकलो. सादर करपी आशिल्ले रघुनाथ साकोडेकार.
1: सशक्त आणि निरोगी जीण आपणावपाक
2: आपणायात योग.
1: योग
2: भारताची प्राचीन देणगी.
0: ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ पुढे वर्तना ऐकूया. एक जीण सुख देणे ही एन शिवदास यांची कथा.

0: माणूस बुरशे जळणे कपडे गुट लावून वाट फुटते त्या मार्गान चलत रावलो. चलता चलता मनान म्हणूंक लागलो, फिलूचे पोट रितें जाल्ले, म्हाजे पोट भरते भरान तडतडले. चलता चलता शिवाक वगीत दिसले, म्हाका म्हजे आनी नवे जिवीत गावले नियतीचो चिरगाळे जावन.
1: एक जिणे सुख देणे ही एन शिवदास हांची कथा निकतीच तुम्ही ऐकली.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
3: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
4: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
2: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
3: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
4: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक म्हायती खातीर
3: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
3: RNUAIRPANAJI@gmail.com.
2: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
3: 1 जून 2024.
2: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
3: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
2: आकाशवाणी.
1: ऐकुप्यानो तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडे वर्तना ऐकूया पूर्णानंदचारी हांच्या आवाजान ही गीत.

नमस्कार, मी कौस्तुभ आपटे. ही भासात काय मुख्य खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रात्री इटलीच्या अधिकृत दौऱ्यात रोमात पावले. अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो 23 मे सावन 4 दिसांच्या भारत दौऱ्यार येतले. एक देश एक वेंचणूक ह्या विशयाचेर स्थापन केल्ल्या संयुक्त संसदीय समितीच्या वांगडी काल सावन गुजरातच्या 3 दिसांच्या दौऱ्यार आसात. स्टील उत्पादन करपाक भारताचो संवसारीक पांवड्यार दुसरो क्रमांक लागता, जाल्यार 2030 मेरेन भारत देश अतिरिक्त 300 मिलियन टन स्टील उत्पादनाची मोख पुराय करतलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळा. गोवा फॉरवर्ड पार्टी विधानसभा वेंचणुकेंत 12 ते 15 सुवातींनी वेंचणूक लढयतले. पणजी महापालिकेन 2026-27 खातीर 107.17 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाक मान्यताय दिल्या. तिरुमल्ला तिरुपती मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या 13 राज्य फाट्यांक सरकारान कार्यकारी परवाने दिल्यात. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरावाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निर्मणी तारीख 1 जून आसा. आनी खेळात, आयपीएल क्रिकेट सर्तील काल राती जाल्ल्या खेळात राजस्थान रॉयल्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 7 गड्यांनी हारयले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. आता सविस्तर बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं ते म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद काल नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आइसलँड फिनलँड आणि डेन्मार्कचे पंतप्रधान या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलँड फिनलँड डेन्मार्क या देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून इटलीची राजधानी रोम इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा

असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका हे देश सामील आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप प्रणित नवनिर्वाचित सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अन्नपूर्णा योजना जाहीर केली असून त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला, बालविकास तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार असून ती येत्या 1 जूनपासून लागू होईल. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्डशी जोडलेल्या गेलेल्या बँक खात्यात हे मदतीचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांची वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष एवढी ठेवण्यात आली असून 1 जूनपासून अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. याशिवाय विद्यमान लक्ष्मी भंडार योजनेतील पात्र महिला आता या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी म्हणून स्थानांतरित होणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपर फुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखितं, नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घाला अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रकल्प सुरू होत आहे. याद्वारे महात्मा गांधी यांचं 3D स्वरूपातील व्यक्तिमत्व निर्माण करण्यात येणार असून संग्रहालयाला भेट देणारे नागरिक त्यांच्या या डिजिटल व्यक्तिमत्वाशी संवाद साधू शकणार आहेत. महात्मा गांधी यांच्यावरील संग्रहालयात उभारण्यात आलेला हा 3रा इंटरॅक्टिव्ह होलोबॉक्स असून यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यावरील अशा प्रकल्पाचा होलोबॉक्स प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील अशा प्रकारचा एआय तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेनं देशात ब्रॉडगेज मार्गिका जाळ्याच्या विद्युतीकरणाचं 99.6% काम पूर्ण केलं आहे. यावर्षीच्या मार्चपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्गिकेच्या 69,873 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतानं युरोपीय संघ, अमेरिका आणि ब्रिटनसहित जगातल्या अनेक प्रमुख देशांना रेल्वे विद्युतीकरणात मागे टाकलं आहे. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे, तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं असून प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपरफुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद आणि अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्त बाबतींत तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रातीं इटलीच्या अधिकृत दौरा रोमांत पावले. संयुक्त धोरणात्मक कृती आराखडो 2025-19 प्रधानमंत्री ह्या दौरार घेतले नियाळ. अस्तंत बंगाल सरकारान अन्नपूर्णा येवजणेची अधिसुचोवणी केली जाहीर. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो 23 मे सावन 4 दिसांच्या भारत दौरार येतले. एक देश एक वेंचणूक ह्या विशयाचेर स्थापन केल्ल्या संयुक्त संसदीय समितीच्या वांगडी काल सावन गुजरातच्या 3 दिसांच्या दौऱ्याचेर आसात. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात राजस्थान रॉयल्स वांगडान लखनौ सुपर जायंट्स वांगडाक 7 गड्यांनी हारयले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती इटलीच्या अधिकृत दौऱ्यार रोमांत पावले. विमानतळाचेर इटलीचे उपप्रधानमंत्री आनी विदेश वेव्हार आनी आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री एंटोनियो ताजानी हांणी प्रधानमंत्री मोदी हांकां येवकार दिलो. प्रधानमंत्री मोदी आपल्यो इटलीच्यो समपदेस्त जॉर्जिया मेलोनी आनी राष्ट्राध्यक्ष सर्जियो मेटारेल हांचे कडेन चर्चा करतले. तशेंच भारत इटली सहकार्य आनी घटमूट करपा विशीं लेगीत चर्चा करतले. भारत इटली सहकार्य कशें वाडोवप, खासा करून आयएमईसी म्हळ्यार भारत मध्य उदेंत युरोप आर्थिक मार्ग ह्या प्रकल्पाचेर हातून लक्ष केंद्रीत करप हाचेर प्रधानमंत्री भर दितले. संयुक्त धोरणात्मक कृती आराखडो 2025-2019 लेगीत ह्या दौऱ्यार नियाळ घेतले. तशेंच प्रधानमंत्री मोदी अन्न आनी शेतकी संघटनेच्या मुख्यालयाक लेगीत भेट दितले आनी भोवपक्षीयता तशेंच संवसारीक अन्न सुरक्षेविशी भारताची कटीबद्धताय आनीक बळगे दितले. भारत आनी इटली हांचे मदीं बऱ्याच काळासावन चलत आयिल्ली आनी भोवआयामी भागीदारी आसा अशें विदेश मंत्रालयान सांगला. ही भेट भारत इटली भागीदारीत नवी गती जोडटली. G7 शिखर सभेत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री मोदी हाचे आदी जून 2024 इटलीत गेल्ले. रोमाक पावपाच्या पयली प्रधानमंत्री नॉर्वेच्या ऑस्लो शारात आशिल्ले आनी थंय तांणी 3रे भारत नॉर्डीक शिखर सभेत वांटो घेतिल्लो. तांच्या 5 राष्ट्रांच्या भोंवडेचो हो निमणो पांवडो आसा. अस्तंत बंगाल सरकारान बायलांच्या सामाजीक आर्थिक उदरगती खातीर म्हयन्याक 3,000 आर्थिक मजत दिवपी अन्नपूर्णा येवजणेची अधिसुचोवणी जाहीर केल्या. बायलां आनी भुरगीं उदरगत आनी समाज कल्याण खात्यान चलिल्ली ही येवजण 1 जून सावन लागू जातली. हे येवजणे खाला थेट फायद्याच्या हस्तांतरणातल्यान पात्र लावार्थ्यांच्या आधार संबंधित बँक खात्यात लाव हस्तांतरीत करतले. 25 ते 60 वर्सां पिरायेच्यो बायलो हे येवजणे खातीर पात्र आसात. नव्या आदेशाप्रमाण लक्ष्मी भंडार येवजणेचे सध्याचे सगळे लावार्थी अन्नपूर्णा येवजणेत हस्तांतरीत जातले. नव्या अर्जदारांक अन्नपूर्णा येवजणेचे ऑनलायन पोर्टल 1 जून 2026 दिसा सुरू

0: जातले. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो 23 मे सावन 4 दिसांच्या भारत दौऱ्यात येतले. हो तांचो पहिलोच भारत दौरो आसतलो. मंत्री रुबियो कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीत भेट दितले अशे अमेरिकेच्या विदेश विभागान सांगला. रुबियो 26 मे क्वाड गटाच्या बसकेक हजर रावतले अशे नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासान म्हळा. क्वाड गटात ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका हांचो आस्पाव आसा. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी कॉर्पोरेट कायदे दुरुस्ती विधेयक 2026 एक जोड समिती स्थापन केल्या. लोकसभेचे खासदार सुधीर गुप्ता हांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्या. या समितीत लोकसभेतले 21 आणि राज्यसभेतले 9 वांगड्यांचो आस्पाव आसा. कमलजीत सेहरावत, बैजवंत पांडा आणि डॉ निशिकांत दुबे हे लोकसभेतले समितीचे वांगडी आसात. विनोद श्रीधर तावडे, सुजित कुमार आणि उज्ज्वल देवराव निकम हे राज्यसभेतले समितीचे वांगडी आसात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग काल दक्षिण कोरियातल्या सेऊल शहरात 3 दिसांच्या अधिकृत भेटीर गेल्यात. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले,
1: "This visit is particularly significant as it serves as a major milestone that showcases the depth of our bilateral relations. We are delighted that during your recent visit to India, this partnership was upgraded to a strategic partnership. I am confident that our discussions will further strengthen our defense and security cooperation and pave the way for new avenues of collaboration in the years to come."
0: ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेळान ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: एक देश एक वेचणूक या विषयाचेर स्थापन केल्ल्या संयुक्त संसदीय समितीचे वांगडी काल सावन गुजरातच्या 3 दिसांच्या दौऱ्यार आसात. पीपी चौधरी हांच्या फुडारपणाखाला जेपीसी वांगड्यांनी काल गांधीनगरातल्या गिफ्ट सिटी कल्वात मुखेल सचिव एमके दास, डीजीपी डॉ केएल एन राव आणि हेर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेन चर्चा केली. सांजवेळा गांधीनगरात पत्रकार परिषदेत उलयताना जेपीसीचे अध्यक्ष पीपी चौधरी हांणी सांगले, गुजरातातल्या भागधारकांचे आयकूंक समिती आयल्या. या बसकेत सगळ्यो वेचणुको एकाच वेळार जावंक जाय अशें मत सगळ्यांनी उक्तायले. एक देश एक वेचणूक हाका लागून गुजरातचे 7 लाख कोटी रुपया वाचतले अशें चौधरी हांणी सांगले. ताणे एक राष्ट्र एक वेचणूक हे राष्ट्रहिताचे म्हत्वाचे पावल अशें म्हळा. केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा हांणी जिनिवात जाल्ल्या 79व्या संवसारीक भलायकी सभेत भौशीक भलायकी, डिजिटल भलायकी, नवनिर्माण आणि संवसारीक भलायकी एकचार हांचे विशीं भारताची वचनबद्धताय परतून उलोवन दाखयली. संवसारीक भलायकेची पुनर्बांदणी एक वांटून घेतिल्ली जापसालदारकी ह्या संकल्पनेचेर मंत्री नड्डा हांणी उलोवप केले. तांणी संपूर्ण सरकार आणि संपूर्ण समाज ह्या दृष्टीकोनाचेर आधारित भौशीक भलायकेच्या दिकेन भारतान केल्ल्या प्रगतीचेर उजवाड घालो. केंद्र सरकारान देशभरात 1,85,000 परस चड आयुष्यमान भलायकी केंद्रां स्थापन केल्यात अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. ह्या वेळार जेपी नड्डा हांणी भूतानचे भलायकी मंत्री ल्योनपो तांदिन वांगचुक हांची भेट घेतली. दोनूय फुडाऱ्यांनी भारत आणि भूतान हांच्या मदीं आशिल्ल्या घटमूट आणि बहुआयामी भागीदारीची नोंद घेतली. भूतानातल्या संभाव्य जनऔषधी केंद्रावरवी परवडपी वखदां मेळपा संबंधी लेगीत हे वेळार चर्चा जाली. जेपी नड्डा हांणी नेपाळच्यो भलायकी मंत्री निशा मेहता हांची भेट घेतली. दोनूय फुडाऱ्यांनी भारत आणि नेपाळ हांच्या मदीं आशिल्ल्या घटमूट संबंद तशेंच खूप तेंपासावन चलत आयिल्ली भागीदारी आनी घटमूट करपाविशीं विस्वास उक्तायलो. प्रख्यात मणिपुरी नट, संकीर्तन गुरु युमनाम जात्रा सिंग हांकां मरणा उपरांतच्या पद्मश्री पुरस्कारान भोवमानीत करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 25 मेक राष्ट्रपती भवनात जावपी नागरी सन्मान सुवाळ्यात हो पुरस्कार प्रदान करतल्यो. मणिपुरी नट संकीर्तनाच्या जतन आणि संवर्धनातल्या तांच्या महत्वपूर्ण योगदानाची दखल ह्या पुरस्कारावरवी घेतले. मुखेलमंत्री युमनाम खेमचंद सिंग आणि राज्यपाल अजय कुमार भल्ला हांणी हो मणिपूर खातीर एक अभिमानाचो खीण आणि राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक दायजाक दिल्ली आदरांजली अशें म्हळा. हवामान. भारतीय हवामान खात्यानं आज पंजाब, हरियाणा, चंदीगढ

0: आनी दिल्लीत उष्णतायेची ल्हार येवपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान दिल्ल्या म्हायतीप्रमाण फुडल्या 2 ते 3 दिसात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, नैऋत्य बिहार, छत्तीसगड, तेलंगणा, मराठवाडा आणि ओडिशात उष्णतायेची ल्हार येवपाची शक्यता आसा अशें म्हळां. ओडिशात ह्या म्हयन्याच्या 23 तारखेमेरेन उष्ण आणि दमट हवामान उरतले अशें हवामान खात्यान कळीत केला. तशेंच हवामान खात्यान फाल्यां मेरेन अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर, तामिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल, केरळ, माहे आणि लक्षद्वीपात उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल रात्री जाल्ल्या खेळात राजस्थान रॉयल्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 7 गड्यांनी हारयले. ह्या जैताक लागून राजस्थानचो प्ले ऑफात पावपाची आस्त वाडल्या. लखनौ सुपर जायंट्स पंगडान आपल्या निर्धारित विश्वचकात 5 बाद 220 धावण्यो केल्ल्यो. मिचेल मार्श हांणी बेस बरो खेळ करतना 96 आनी जोस इंग्लीस हांणी 60 धावण्यो केल्यो. राजस्थान रॉयल्सान उपरांत 221 धावण्यांचे मोख 19.1 षटकात पुराय केले. आयज कोलकाता नायट रायडर्स मुंबय इंडियन्स पंगडा आड खेळटलो. हो खेळ कोलकातात 7:30 जातलो. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगती कोंकणी भाशेचे गिज्ञान, तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब, प्रसारणा खातीर योग्य आवाज आसूंक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. अधिक म्हायती खातीर 7020-67-2710 ह्या क्रमांकाचेर वा rnu@pangi@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती इटलीच्या अधिकृत दौऱ्यात रोमात पावले. संयुक्त धोरणात्मक कृती आराखडो 2025-29 प्रधानमंत्री ह्या दौऱ्यात घेतले नियाळ. अस्तंत बंगाल सरकारान अन्नपूर्णा येवजणेची अधिसुचोवणी केली जाहीर. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो 23 मे सावन 4 दिसांच्या भारत दौऱ्यात येतले. एक देश एक वेंचणूक ह्या विशयाचेर स्थापन केल्ल्या संयुक्त संसदीय समितीचे वांगडी काल सावन गुजरातच्या 3 दिसांच्या दौऱ्यार आसात. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात राजस्थान रॉयल्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 7 गड्यांनी हारयले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.
1: ~233 म्हळ्यार 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयता. 8:50 आनी 44 सेकंद जाल्ले आसात. आयकुया चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. आयकुप्यानो सुरवेक आयकुया डोर ह्या फिल्मातले गीत. सलीम सुलेमान हांचो आवाज.

ऐकू पियानो भागम भाग ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले कुणाल गांजावाला आणि सुनिधी चौहान हांचो आवाज आशिल्लो. 9 वरस जाल्ली आसात. चित्रसंगीत ह्या कार्यावळीतल्यान विसव घेऊया आणि ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, आमका वस्तुबाबत ही वसत काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती इटलीच्या अधिकृत दौऱ्यार रोमात पावले। संयुक्त धोरणात्मक कृती आराखडो 2025 ते 2019 प्रधानमंत्री ह्या दौऱ्यार नियाळ घेतले। अस्तंत बंगाल सरकारान अन्नपूर्णा येवजणेची अधिसूचना केली जाहीर। अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो 23 मे सावन 4 दिसांच्या भारत दौऱ्यार येतले। स्टील उत्पादन करपाक भारत संवसारीक पांवड्यार दुसरो आसा। जाल्यार 2030 मेरेन भारत देश अतिरिक्त 300 मिलियन टन स्टील उत्पादनाची मोख पुराय करतलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळा। गोवा फॉरवर्ड पार्टी येता त्या विधानसभा वेंचणुकेंत 12 ते 15 सुवातींचेर वेंचणूक लढयतले। पणजी महानगरपालिकेन 2026-27 वर्सा खातीर 107.17 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाक मान्यताय दिल्या। तिरुमल्ला तिरुपती मल्टीस्टेट कॉपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेडच्या 13 राज्यफाट्यांक सरकारान कार्यकारी परवाने दिल्यात। जनगणनात 2027 पहिलो पांवडो पुराय झाला। ही मोहीम 16 एप्रील ते 15 मे 2026 मजगती राज्यभर चालीक लायिल्ली। आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात। अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा। आनी खेळात आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात राजस्थान रॉयल्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 7 गड्यांनी हारयले। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

ऐकू पियानो, आजा नचले ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांचो आवाज आशिल्लो, सलीम सुलेमान हांचे संगीत आणि जयदीप सहानी आणि पियुष हांची रचना.

ऐकूप्यानो आता ऐकूया कुणाल गांजावाला आणि वसुंधरा दास यांच्या आवाजाने हे गीत सलाम नमस्ते या फिल्मातले.

आयकुप्यानो, चित्रसंगीत ह्या कार्यावळींतलें निमणें गीत तुमी आयकलें. एक विवा ऐसा भी ह्या फिल्मांतलें शान आनी श्रेया घोशाल हांचो आवाज, रविंद्र जैन हांची रचना आनी संगीत. आनी इतल्यान चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ हांगाच सोंपता. दोनशे 233 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैव वाहिनी. श्रोते हो, 9:30 आणि 20 सेकंद झालेले आहेत. ऐकूया मराठी गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम ऐकूया सुवर्णा माटेगावकर यांच्या स्वरात हे

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम. आता ऐकूया केतकी माटेगावकर ह्यांच्या स्वरात हे गीत.

的。1287 किलोहर्ट्स वर म्हणजेच महादई वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता एका कार्यक्रम तिन्ही सांजा।

0: युवामनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून।
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या महादई वाहिनीवरून।
1: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम।

ना अंदाज कुठले ना अवधान काही, ना अंदाज कुठले ना अवधान काही, कुठे जायचे यायचे भान नाही. जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा, जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा, न कुठले नकाशे ना अनुमान.

0: श्रोते हो, आता ऐकूया
1: वैशाली सामंत यांच्या स्वरात हे गीत, अवधूत गुप्ते यांचं संगीत आणि गुरु ठाकूर यांची रचना.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत तुम्ही ऐकलं आणि ह्या गीताबरोबरच आजचा मराठी गीतांचा हा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय पिराय 21-50 वर्सा
2: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली
3: उमेदवारांनी थारायिल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो
2: अधिक म्हायती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710
2: नंबर परतून एक फावट 7020672710 ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
2: RNUAIRPANAJI@gmail.com अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 June 2024
2: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात
2: आकाशवाणी
4: ऐकुप्यानो तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया लॉर्ना गायता नोशी

अमित कुमार आणि हेमलता हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि इतल्यान कातारांची कार्यावळ हांगाच सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल ऐकुप्यानो 10:30:08 जाल्ले आसात. ऐकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीन के एल सूद हांचे जलतरंग वादन, राग रामकली, उपरांत राग जौनपुरी.

हिंदुस्थानी शास्त्र संगीत ह्या कार्यावळीन तुम्ही ऐकले के एल सूद हांचे जलतरंग राग रामकली आणि राग जौनपुरी.

एक मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल. ऐकू फॅनो 11:05 मिनिटं झालेली असा आणि वेळ झालेला असा गाता रे मेरा दिल या कार्यावळीचं. तर या कार्यावळीन सुरवीक ऐकूया उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या जोड आवाजान हे गीत.

2000 सालातले चित्रपट हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटातले गीत आशिले उदित नारायण आणि अलका याग्निक हांच्या जोड्यावजन तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार अनु मलिक समीर हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया सोनू निगम हांच्या आवाजान हे गीत.

मैं हूं ना या चित्रपटातलं हे गीत आशिल्ले आणि संगीतकार अनु मलिक जावेद अख्तर हांच्यानी या गीताची रचना केलेली असा. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधव चॅनल आणि गाता रहे मेरा दिल या कार्यावळीनं आता ऐकूया अलका याग्निक आणि सोनू निगम हांच्या जोडावाजान हे गीत.

दिल है तुम्हारा या चित्रपटातले गीत आशिले समीर हनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया संगीतकार राशिद खान, राहत फतेह अली खान यांच्या आवाजात हे गीत.

नौटंकी साला या चित्रपटातले हे गीत आशिले. संगीतकार राशिद खान, राहत फतेह अली खान यांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि कौसर मुनीर यांनी या गीताची रचना केलेली असा. गाता रहे मेरा दिल या कार्यावळीचे आता निमणे गीत ऐकूया. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातले संगीतकार असतात विशाल आणि शेखर. अमिताभ भट्टाचार्य यांनी या गीताची रचना

चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातले सुंदरसे असे गीत ऐकले तुम्ही. आणि या गीताबरोबरच इष्टानो गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ हंगा सोपता. 233° म्हणजेच 1287 किलो हजेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधव चॅनल. 11:30 झालेली असतात. आता ऐकूया NCRTN प्रयोजित केली उमंग ही कार्यावळ.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
4: बहू जी, मम्मी जी, इस घर के कुछ नियम हैं. जैसे जैसे कि यहाँ कैश की परंपरा नहीं है तो लेन देन वो हम डिजिटल पेमेंट करते हैं.

एफ एम बँडाच्या 105.4 मेगाहर्ट्झांचेर आणि 233.1 मीटर म्हळ्यारूच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान म्हज्या सगळ्या आयकुपी भयणीक सगळ्या आयकुपी श्रोत्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार. 12:05 हो वेळ ही लाईव्ह फोन इन अस्तुरी आमच्या स्टुडिओ

0: एफ एम बँडाच्या 105.4 मेगाहर्ट्झांचेर आणि 233.1 मीटर म्हळ्यारूच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान म्हज्या सगळ्या आयकुपी भयणीक सगळ्या आयकुपी श्रोत्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार. 12:05 हो वेळ ही लाईव्ह फोन इन अस्तुरी आमच्या स्टुडिओत असात आमच्यो मुखेल सोयऱ्यो डॉक्टर अनुपमा कुडचडकार, सल्लागार त्वचा रोगतज्ञ आणि सौंदर्य वर्धक उपचार. विषय असा कातीची जतनाय. तुमच्या सांगातान असा सदाभशेनूच हांव चारुशिला. आयकपेनो, ह्या आयच्या कार्यक्रमा खातीर आमकां खूप खूप प्रश्न आयिल्ले आसात. तरी लेगीत तुमकां जर फोन करपाचो आसात जाल्यार आमचे फोन नंबर्स 08322224457 आणि 08322422185. कार्यावळ सुरू करतना डॉक्टर अनुपमा कुडचडकार हांची ही वळख. 30 वर्सांचो तांचो हे मळावेलो अनुभव. पणजेत तांचे एक स्वताचे क्लिनीक आसा. अनेक हॉस्पिटलांनी त्यो प्रॅक्टीस करतात. थळाव्या पेपरांनी तांचे लिखाण चालूच असता. शैक्षणिक आस्थापनांनी विद्यार्थ्यांकूय त्यो मार्गदर्शन करतात. कोंकणी, मराठी, इंग्लीश तांणी पुस्तकांय बरयल्यात. बरी भलायकी आणि मोरल व्हॅल्यूज हे तांचे आवडटे विशय. दोतोर अनुपमा नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी परिवार आणि माझे सगळे ऐकपी तुमका स्टुडिओत मायेमोगाचा येवकार देतात.
1: नमस्कार.
0: दोतोर, आमच्या आकाशवाणीन तुम्ही पाऊल दवरले. तुमच्या बिझी शेड्युलातल्यान तुम्ही वेळ काढलो. तुमका किरे उलवचे अशें दिसता?
1: हांव हांगा आकाशवाणीचेर पयली ल्हानपणांतल्यान येताले. कळार मळार आनी खुबश्यो अश्यो भुरगेपणान हांगा येवन हांवें कार्यावळी केल्यात आणि खूप खूप बरे दिसता हांगा येऊन. आणि आज स्किनाबद्दल हांव तुमकां काय किती तरी मार्गदर्शन करूंक शकतले हाजी खोशी भोगता.
0: धन्यवाद दोतोर. ऐकपेन हो तुमच्या खातीर एक खास माहिती. डॉक्टर अनुपमा कुडचडकार एक प्रसन्न अशे व्यक्तिमत्व. हास्ते मुखामुळे दोतोर तुमकां येवकार. दोतोर, म्हजो न्ही सदांच एक पहिलो प्रश्न असता की तुम्ही ह्या फिल्डान कशी आयली. पूण आज हांव तुमकां हो प्रश्न मागीर विचारता. म्हाका हांव तुमकां पहिलोच एक प्रश्न करता की बरें दिसप हे सगळ्यांक ताका जाय असता. आणि असे म्हणतात की हॅपिनेस इज द बेस्ट कॉस्मेटिक. दोतोर तुम्ही किती सांगशात?
1: सो आता खंयच्याय मनशाक आमी पयली पळयले की पयली सगळ्यांत पयली दिसता मुखामळ. आनी मुखामळ जर बरें आसत, हांसते मुखामळ आसत किंवा बरें हे आसत, रूप बरें आसत, जाल्यार पयले इम्प्रेशन पडटा ते तुज्या अपियरन्सा वयल्यान. सो ताका लागून ते अपियरन्स सदांच बरें दवरपाक जाय. आनी ते बरें उरपाक पयली म्हणजे तुमी सदांच हॅप्पी आसपाक जाय आणि मन सदांच निर्मळ आणि आनंदी असपा जाय. सो ते रिफ्लेक्शन तुका ऑटोमॅटिक तोंडाचेर दिश्टी पडटा आणि तातूनच एक बरे तोंडाचेर मुखामळ हे जाता.
0: आणि असे म्हणतात की सगळ्यात मागीर पॉझिटिव्ह वाईब्स येतात न्ही दोतोर, आणि एक सकारात्मक ऊर्जा मिळता. दोतोर खूप खूप धन्यवाद. आता म्हणजे सच्चच सदा भशेनूच हो प्रश्न की तुम्ही या फिल्डान कशी आयली.
1: सो पयली 10वी 12वी जातकीर आमी सायन्सीक वताली. मागीर 12वीक जशे मेरीट लिस्टान मार्क पडटात त्या प्रमाणे मेडिकलाक एडमिशन मेळटाले. सो तशे पयली मेडिकलाक एडमिशन घेतले. MBBS जाले. MBBS जातकीर आमकां परत मेरीट लिस्टाचेर यू कॅन चूज तुका खंयची फिल्ड जाय ती. तशें म्हाका खुबश्यो फिल्ड मेळटाल्यो. गायनेक मेळटाले, चेस्ट फिजिशियन जावपाक मेळटाले, रेडियोलॉजी सगळें मेळटालें. पूण आनी डर्मेटोलॉजी तर सामकेंच मेळटालें. सो फुडलें चिंतून म्हणजे डर्मेटोलॉजी करतकीर कितें जाता, तुका तितलो बिझी शेड्यूल आसना. OPDs करपाक मेळटा. दुसरें म्हणजे इमर्जंसी चड आसना. सो फुडाराचें चिंतून हांवें डर्मेटोलॉजी घेतलें. आणि तातूंतल्या तातूंत भितर म्हाका सुंदरकायेचे खूप लोकतुबाय आसता. सो कोणाकूय म्हजो त्या दृश्टीन फुडें हांव फुडाराक लोकांक उपयोग पडचे. सो ते सगळे विचार करून हांवें डर्मेटोलॉजी चूज केले आणि आज हांव डर्मेटोलॉजिस्ट म्हणून हांगा
0: एक यशस्वी दोतोर म्हणून तुम्ही तुमची नाम ना आसा. दोतोर, तुमच्या उलवण्यान एक उतर आयलें लोकतुबाय. सो आमकां ही कोंकणीतली खास उतरां केन्ना केन्ना आयकुपाक मेळटात न्ही. सो दोतोर तुमकां खूप खूप धन्यवाद तुमी आमच्या स्टुडिओत आयली, तुमचे व्यस्त शेड्यूल आशिल्ले. दोतोर, तुमच्या खातीर न्ही हांवें एक म्हज्या आवडीचें पद काडलां. तरी लेगीत हांव तुमकां प्रश्न एक

0: ऐकपेनो सहसा असे जायना. आज जर तुम्ही रेडिओ थोडोसो उसरा लायला असत जाल्यार तुमकां खबर आसतलेंच. आयज आमच्या स्टुडिओत आसात आमच्यो मुखेल सोयऱ्यो डॉक्टर अनुपमा कुडचडकार, सल्लागार त्वचा रोग तज्ञ आणि सौंदर्य वर्धक उपचार सल्लागार. एक प्रसन्न अशें व्यक्तिमत्व दोतोर परतून परतून हांव सांगता तुमच्या खातीर. हांवें डेडिकेट केल्लें हें मोहरा फिल्मांतलें हें गीत. दोतोर आमी फुडें वचूया. कळंगूटच्या निलम सिंग हांणी आमकां फोन केल्लो. त्यो म्हणटात की आपले चली भरतनाट्यम नृत्य करता. सो ताका जेन्ना ते कार्यक्रम करता तेन्ना ताका मेकअप हो लावचोच पडटा.
1: बरोबर.
0: आणि मागीर ते मेकअप रिमूवरान काढता. सो ताणें खाशेली काळजी कशी घेवप?
1: सो कितें आसता, जी प्युबर्टी जेन्ना आसता न्ही, म्हणजे 12 वर्सां ते 18 वर्सां मेरेन भुरग्यांची एक एकदां ऑयल कंटेंट चड आसता कातीचो. सो तांकां मेकअप करतना मातशी काळजी घेवपाक जाय. सो थीक मेकअप एकदम लावनये. मेकअप लावपाचो म्हणजे प्रोग्राम आसा तेन्ना मेकअप लावपाचो, चड थीक लावपाचो ना. आणि जसो प्रोग्राम जसो झालो न्ही तो मागीर मेकअप रिमूवर लावून काढपाचो. आणि आपली
0: ना ते म्हणतांचो प्रश्न असो असतो की मागीर किरे करप. आता थोडा
1: एकदा काढलो न्ही मेकअप आणि जर स्किन जर नॉर्मल असा, समज ऑयली ना किंवा मुमरा ना, जाल्यार खंयचो एक मॉइश्चरायझर लावपाचो.
0: ओके. आणि सदा ना
1: सदा ना प्रोग्राम असा त्यांना.
0: ओके दोतोर. आणि थोड्या लोकांक न्ही किती जाता की ते मेकअप लायना. आता फंक्शन असतकच त्यांना मेकअप लावचो पडटा. सो ती सामकी कॉन्शियस जाता न्ही की मेकअप काढतकच आपले स्किन वाट लागतली काय. माका दिसता यो निलम सिंग कळंगूटच्यान त्यांची हीच भावना असतली. सो अशा लोकांक

0: खातीर तुमी कितें सांगशात?
1: सो ऑयली स्कीन आसता पळय तांकां सदांच चडसो ड्राय मेकअप करपाक जाय. आनी ड्राय स्कीन आसता तांकां नॉर्मल मेकअप करपाक हरकत ना. सो मेकअपूय बी तांचे कन्सिस्टन्सी वेगवेगळे आसता. लोशन फॉर्म आसता, जेल फॉर्म आसता किंवां
0: आनी जेन्ना मेकअप रिमूवर कार्यक्रम जातकच काढलो ताज्या नंतर
1: मॉइश्चरायझर लावपाचो.
0: निलम सिंग, तुमच्या कॉला खातीर धन्यवाद. दोतोर, म्हाका न्ही चार भुरग्यांनी मॅसेजीस धाडल्या. मनीषा, अप्रिता, सुविता, सुपर्णा, ती म्हणटात की आमी कॉलेजीन शिकतात. आनी मुमरा हो तांचो मुखेल तांचे दुखणे. सो अशा म्हाका दिसता की अनेक लोक आसतले की मुमरान विशीं तांकां जाणून घेवपाक जाय.
1: सो 12 ते 18 वर्सां किंवां थोड्यांक 20 वर्सां मेरेन मुमरा येवपाक शकता. प्रत्येकाचे स्किनाची कन्सिस्टन्सी हे वेगळी आसता, टायप वेगळो आसता. ऑयली स्कीन आसता, ड्राय स्कीन आसता आनी मिक्स्ड स्कीन आसता. सो चडशी ऑयली स्कीन आसता पळय तांकां मुमरा येवपाचें प्रमाण चड आसता. कित्याक तांकां ऑयल चड जाल्ल्या कारणान तांचे पोर्स आसता पळय ते धूळ बशिल्ल्यान किंवां जंतू तोंडाचेर एकठांय जाल्ल्यान ते पोर्स ब्लॉक जाता. दुसरें कारण मुमरा येवपाचें हॉर्मोनल चेंजीस. सो बॉडीन भितर हॉर्मोनल चेंजीस जे जाता ते प्युबर्टी टायमाचेर जाता. म्हणजे तांकां मासीक पाळी बी येता त्या टायमाचेर ऑयलीनस एक एकदां वाडटा. सो तेन्नाय मुमरा येवपाचें प्रमाण वाडटा. सो अशा भुरग्यांनी कितें करूं जाय, आपले तोंड दिसांतल्यान 2 ते 3 फाटी तरी एक बरोसो मॉइश्चर फेस वॉश घेवन तोंड धुवपाक जाय. साबणानूय धुल्यार जाता, पूण हळू चड घासनासतना वयले वयर सारके निवळ स्कीन निवळ जायसर तोंड धुवपाचें. ऑयल तोंडाचेर चड वेळ उरपा दिवंक जायना. सो तोंडाक साबण लावन एक ते 2 मिनटां रावून तोंड धुवपाक जाता, किंवां तसोच फेस वॉश 1 मिनिट लावून दवरून मागीर तोंड धुवपाचें. पुसतना अशें डॅप करून पुसपाचें, फोर्सान पुसूंक जायना. आनी जर ती मेकअप बी जर वापरता जाल्यार लायटसो मेकअप केल्यार हरकत ना, पूण घरा आयल्या बरोबर तांणी तोंड फेस वॉशान किंवां साबणान बरें धुवपाक जाय, पुसपाक जाय. आनी जर चड मुमरां आयल्या जाल्यार दोतोराक दाखोवन ताजेर उपाय करचे.
0: ओके, पूण नितळसाण ही खूप गरजेची,
1: सामकी गरजेची
0: दोतोर. आणि ताका अनेक कारणां असतात. एक म्हणजे तुम्ही पिरियड्स बी जाता तेन्ना जाता, आणि चल्यांक जाता तेन्ना तांणी
1: चल्याचे कितें जाता, तांचेय एडोलसन जाता तेन्ना तांचेय हॉर्मोन चेंज जाता. सो त्या हॉर्मोना लागून तांचेय ऑयल प्रोडक्शन वाडटा. खूप जणांक डेंड्रफूय जाता. सो तेय बी तेच ऑयल ग्लँड्स आसा पळय ज्यांका आमी सेबेशियस ग्लँड्स म्हणटात, तांची एक्टिविटी वाडटा. सो ते वाढिल्ल्यान ऑयलाचे प्रमाण चड येता.
0: दोतोर, आणि तुमच्या ऐकताना माझ्या मनात एक प्रश्न आयलो, डायट विशीं कितें, आहार कसो असतो?
1: आयच्या काळात तेच चड प्रॉब्लेम झाला. सो पहिलीच्या काळात कितें जातालें, सगळीं घरात चड जेवप जातालें, भायर जेवप जायनाशिल्लें.
0: आमच्या वेळार आमी टिफिन व्हरतालीं,
1: टिफिन व्हरताली,
0: टिफिन म्हणजे शाळा सोपली की टिफिन सोपलं.
1: आणि आमच्या तेंपार आमी जंक फूड म्हणटा ते पळोवकूच ना. सो आता जंक फूड म्हणजे कितें, तातूंत खूप मैदा असता, कार्बोहायड्रेट्स चड असता, आर्टिफिशियल फ्लेवर्स कलर्स आणि ती सॉसां, ताका लागून कितें जाता, बॉडीन खुबशे चेंजीस जाता. आणि कार्बोहायड्रेट्स चड खाल्ल्यान कितें जाता, तुजे वजनूय वाडटा, ओबेसिटी जाता, ताकाय लागून हॉर्मोन गडबडटात. सो ताकाय लागून आजकाल आहाराच्या कारणांक लागूनय खुबशे प्रॉब्लेम जाल्या. चलयांक पीसीओडी म्हणून प्रॉब्लेम जाला. तातूंत कितें जाता, तांचे पाळी बरोबर येना, फाटी फुडें येता, 2-2 महिने जायना. सो ताकाय लागून मुमरां येता, तांचे केस गळटा, थोड्यांक अशें चिनाचेर केस येवपाक लागतात. सो दीस इज ऑल बिकॉज ऑफ हॉर्मोन डिस्टर्बन्स आणि व्हेरी मच रिलेटेड टू फूड, लॅक ऑफ एक्सरसाइज आणि स्ट्रेस लेवल आयच्या भुरग्यांचे खूप वाढल्या. दॅट इज ऑल्सो अनदर, तेही एक कारण. आणि आजकाल एक ट्रेंड झाला की रातची ती मोबाईल घेऊन बसता आणि खूप लेट निघता. सो ताकाय लागून लॅक ऑफ स्लीप, इम्प्रॉपर स्लीप, अनहेल्दी डायट, हाका लागून खुबशे कातीचेच न्ही सगळे दुयेंसां वाढल्या.
0: सो दोतोर, तुम्ही असे सांगशात की सकस आहार घेयात, घरचे शिजयल्ले अन्न घेयात,
1: उदक चड पिवपाक जाय, 1-3 लिटर तरी उदक पिवंक जाय.
0: आणि म्हाका दिसता की सगळ्यांत चड डॉमिनेट करता तो मोबायल, तो मातसो पयस दवरला,
1: पयस दवरल्यार बरो,
0: आमच्यानी खूप कितें साध्य करूं येता.
1: बरोबर बरोबर.
0: दोतोर, म्हाका एक प्रश्न आयिल्लो, फोन आयिल्लो, तांकां तांचे नाव सांगपाचें ना. त्यो म्हणतात की शी 60+ आणि तांकां न्ही आपूण बरें रावप खूप आवडटा, तशें आमकां सगळ्यांकूच बरें रावप आवडटा. आणि ती म्हणटा की आपूण दर म्हयन्याक पार्लरांत फेशियल करपाक वता. सो इज इट
1: आफ्टर 60 इट इज ओके टू डू फेशियल.

0: FM रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान ही लाईव्ह फोन इन अस्तुरी डॉक्टर अनुपमा कुडसडकर सल्लागार त्वचा रोग तज्ञ आणि सौंदर्य वर्धक उपचार सल्लागार आमच्या स्टुडिओत असत. दोतोर मुखावेलो प्रश्न नाव सांगू नाका म्हणा तांणी त्यो विचारतात. एक्सफॉलिएशन म्हणजे किती?
1: एक्सफॉलिएशन म्हणजे स्किन काढप, म्हणजे वेगवेगळे आम्ही आता एक मशीन असता ताका डर्म एब्रेजन म्हणतात, सो ते घासून डेड स्किन काढप, सामकी फूल न्ही वयली स्किन काढप. दुसरें कॅमिकल पिलिंग म्हणून आसता, सो ते कॅमिकल वेगवेगळी ताचे प्रकार आसता, ग्लायकॉलिक एसीड म्हणून आसता, सॅलिसिलिक एसीड म्हणून आसता, ते आम्ही कातीचेर जाय तितले

0: तुम्ही म्हणतात की पहिली
1: कारण कळून घेवपाक
0: कारण
1: जाय.
0: करा आणि मागीर ट्रिटमेंट
1: हय
0: करा. दोतोर वनीत सो सविता साने सांताक्रूज सावन कॉला खातीर धन्यवाद. दोतोर ह्या उपरांतचो कॉल आसा आमकां वनिता नायक काणकोण सावन. ते म्हणटा की आपूण वतान काम करता सो वतान राबता. सो तुम्ही कितें सांगशात अशा वेळार?
1: सो वतूय बी
0: कसलें काम करता हांव नकळो, पूण म्हाका दिसता की स्पोर्ट्स पर्सन तांच्योय बी हेच
1: आसता.
0: ती कितें कितें घालतात न्ही.
1: सो आमी आतां पळयलां पळय, ते क्रिकेटर्स बी खेळटा आसतना ते सगळे सनस्क्रीन लावून ते धवेच तोंडाक लायता पळय, ते त्याच खातीर. ते अल्ट्राव्हायलेट रेज पळय ज्यो आतां पृथ्वीचेर पावतात न्ही, त्यो बऱ्योच कडक आसतात. सो ताका लागून कितें जाता, टॅनिंगूय जाता, थोड्यांक स्किन बर्नूय जाता. सो ते प्रोटेक्ट करपाक एक तर फिजिकल प्रोटेक्शन म्हणजे कपडे, सो लांब हाताचे घालप, ग्लोव्स घालप, कॅप घालप. आणि स्कूटरीर आतां खूप लोक स्कूटरीर भोंवतात, सो तांकां हाताचेरूय बी वताची एलर्जी जाता.
0: सो ती ग्लोव्स घाल,
1: सो ग्लोव्स घालप किंवा ते हे मेळटा ते प्रोटेक्शन कपडो हे मेळटा, सॉक्सा भशेन हाताकूय घालपाक मेळटा आतां हँड ग्लोव्स. ते नाजाल्यार सनस्क्रीन. सो सनस्क्रीन बिटवीन एनी हे एसपीएफ बिटवीन 20 to 50 आपल्या काती प्रमाणे सनस्क्रीन कंपल्सरी यूज करपाक जाय. आणि घाम बीम चड येता जाल्यार एक दोन वरांनी तो रिपीट करपाक जाय. घाम येना जाल्यार तो एक 4-5 वरां लावून बसपाक जाता. पीसीचे खूप जणां काम करता, कंटिन्युअस ती तोंडाचेर लायट पडत असता, सो तांकांय एक एकदां प्रोटेक्शन करचें पडटा. मोबायलाकूय खूप जणां दिसभर मोबायलार असतात, सो तांणी मातशी काळजी घेवपाक जाय. आणि वतान वता तांणी तर सामकीच काळजी घेवपाक जाय.
0: आणि इवन आता केसांक सुद्धा भुरगी स्कार्फ बांधतात,
1: हय कॅप घालूंक जाय ना जाल्यार कव्हर करूंक जाय.
0: सो काणकोण सावन वनिता नायक, तुझ्या कॉला खातीर धन्यवाद. दोतोरान सांगलाच वतान रापप हाका स्वतःची आपल्या कातीची काळजी घेवप, ते म्हणजे कात धापून
1: एक फिजिकल प्रोटेक्शन नाजाल्यार सनस्क्रीन.
0: सो तू कसले काम करता हांव नकळो, तरी लेगीत कॉला खातीर धन्यवाद. दोतोराची जाप तुका मेळ्ळे आसतली. दोतोर टॅटू एक आतां खूप फेड असता, कितेंय करून घेतात, कसले देव करतात आणि कोण करतात कसली.
1: आता हांवें नवे टॅटू पळयला, ते आपल्याच तोंड किंवा आपल्या गर्लफ्रेंडाचे तोंड किंवा आपल्या बायलेचे तोंड नावा.
0: सो हाजेर तुम्ही कितें सांगशात दोतोर, म्हणजे ती खराब करता? एक्च्युली गरज ना न्ही. आता समजा हांव कोणाचेरूय माया करता, मोग करता, जाल्यार तो काळजान असूंक जाय, पूण ना न्ही.
1: आजकाल ते एक फॅशन जाल्या. आणि किती जाता, पियर प्रेशरूय असता. सो दुसरी करता म्हणटगीर आपल्याकूय करत दिसता. आणि सगळे क्रिकेटर्स, ॲक्टर्स आणि जे पब्लिक फिगर्स असा, ते सगळे जणां आपले आंग भर टाटू केले आमकां दिश्टी पडटा. सो ताका लागून ती भुरगी ते पळोवन तांकांय ते करत दिसता. पूण एक एकदां किती जाता, ती करतात आणि मागीर तांकां पश्चाताप जाता. आणि मागीर ते आमचे कडेन येवन ते कशे काढप आता, तो कसो वतलो, तो ते आमकां येवन मागीर हे करतात, विचारतात. सो आतां तो टाटू रिमुवल लेजर आयला, सो तो तातूंत आमी ते टाटू काडूंक शकता. आतां आनी
0: कितें वायट थारना,
1: वायट आतां तेच सांगता. टाटूचे कलर वेगवेगळे असतात, निळो असता, काळो असता, पाचवो असता, तांबडो असता, येलो असता. तर हे सगळे कलर जे असता पळय, ते थोड्यांक त्या कलराची एलर्जी जाता आणि मागीर ती रिएक्शन जावन आमचे कडेन येतात. एक एकदां टाटू काडटकीर सगळे तातूंतल्यान सामकें इन्फेक्शन जावून तातूंतल्यान ते उदक व्हांवता, पस जाता. सो ताजे इन्फेक्शनूय जावंक शकता. सगळ्यांक न्ही आं, म्हणजे क्वचित कोणाक ते प्रिकॉशन घेनासतना करता पळय, तांकां चड जाता. स्टरायल हें वापरपाक जाय, म्हणजे इन्फेक्टेड बी जर निडल वापरली किंवा एका मनशाची निडल दुसऱ्याक वापरली जाल्यार त्या मनशाक आशिल्लें इन्फेक्शन ह्या मनशाक जावंक शकता. सो इट हॅज टू बी डन अंडर अ स्टरायल कंडिशन. आणि कोणाक पळय कातीची कसली दुयेंसां असता, ताणी जर ताजेर टाटू केलो, सो ते दुयेंस त्या जाग्याचेर येवपाक शकता. फॉर एक्झाम्पल सोरायसीस म्हणून दुयेंस आसा, लायकन प्लॅनस म्हणून दुयेंस आसा, ते खंय पळय ते टाटू करतात त्याच जाग्याचेर ते दुयेंसूय जावपाक शकता. सो इट इज डिपेंड्स, प्रत्येकाची स्कीन टायपाचेर अवलंबून आसता.
0: सो अशें म्हणटात न्ही की प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर.
1: हय,
0: खुबशे लोक हे आयकन आसतना ते करतात.
1: आणि आतां थोडेशे आस्थापना आसा पळय, थंय टाटूज आर नॉट अलावड. सो तुका आतां एरोस्ट्रेस जावपाक जाय जाल्यार तांकां टाटूज आर नॉट अलावड. टिचर्सांकूय आतां बंधन घालां, टाटूज आर नॉट अलावड. सो कितें विचार करून करूंक जाय जे करता ते.
0: सो कॉला खातीर तुमकां धन्यवाद. आतां मेरेनचे जे आमकां

0: खोपीत आणि फोन केला. दोतोर, माझ्या मनाने एक प्रश्न आयलो तुमच्याकडे, तुमची जाप ऐकता ऐकता. दोतोर, खूप जणांचे पाय फुटतात न्ही, ड्रायनेसान फुटतात किंवा मातयेन काम केल्ल्यान फुटतात किंवा कशेंय फुटतात, ताजे कितें दोतोर तुमी कितें सांगशात, कसलें मार्गदर्शन करशात?
1: सो पांय फुटपाचें मुख्य कारण म्हणजे एक एलर्जी जावन पांय फुटूंक शकता, दुसरें एक सोरायसीस म्हूण दुयेंस आसा, तातूंत कात दाट जाता आनी मागीर पांयांचेर क्रॅक्स पडटात. थोड्यांक जन्मताच कॅरेटोडर्मा म्हणून एक कंडिशन आसता, तांचेय पांय फुट्टा. थोडे फंगल इन्फेक्शन, ताका आमी एथलीट फूट म्हणटात, टिनिया पिडीस म्हणटात, तेंय जालें जाल्यार पांय फुटूंक शकता. आनी अशी शेतान बी काम करपी आसा किंवा खूप चलत वचपी बी,
0: शेणाच्यो जमनी आसताल्यो,
1: सो ताजेय रिएक्शन जावन पांय फुटूंक शकता. सो प्रत्येकाचे कारण वेगवेगळे आशिल्ल्यान प्रत्येकाचे ट्रिटमेंटूय वेगवेगळे, पूण मेन म्हणजे ज्यांचे पांय फुट्टा न्ही, तांणी सदांच पांयांक मॉइश्चरायझर लावचो ना जाल्यार तेल लावचें, आनी पांयांची कात जी घट्ट आनी हे जाल्ली आसता पळय, ती मातशी सदांच मोव दवरची आनी ते सॉफ्ट करपाक दिसांतल्यान 2-3 तेल लावचे किंवा स्पेशल मॉइश्चरायझर आसता ते लावचे आनी सॉक्स घालून भोंवचे, कॉटन सॉक्स घालून भोंवचे.
0: सो दोतोर, खूप खूप धन्यवाद. आता मेरेनची ही आमची सफर आणि पुढे वतना तुमच्या आवडीचे गीत.

पणवी केंद्राचं हो महादेव चॅनल आणि एफ एम रेनबोचीही वितरवणी एक वर आता जायत आयला. दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करता.

राजनाथ सिंग हांणी दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्याकडे सॉल हांगा बसका घेतली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी परमवीर चक्र मेळोवपी हवालदार मेजर पिरुसिंह शेखावत हांका तांच्या जयंती दिसा आर्गा ओपली. भारतीय हवामान खात्यान आज नवी दिल्लीत पंजाब, हरियाणा आणि चंदीगड हांगा खर उष्णतायेचो अदमास उक्तायला आणि ऑरेंज अलर्ट जारी केला. नवी दिल्ली मुंबय विभागाचो उत्तर रेल्वे स्टेशन सोडून पुरायपणान कवाच खाला आस्पावीत केला अशें रेल्वे मंत्रालयान सांगला. लोकसभा, विधानसभा आणि थळावे संस्थांच्यो एकाच वेळार जावपी वेचणुकेतल्यान सुमार 7,00,000 कोटी रुपयांची वाढ जावंक शकता, शासन कार्यक्षमताय सुदारू येता आणि भारताची जीडीपी वाढ 1.6% मेरेन वाढूंक शकता अशें एक राष्ट्र एक वेचणूक या संयुक्त

वाडूंक शकता अशें एक राष्ट्र एक वेंचणूक ह्या संयुक्त संसदीय समितीन सांगलां. अमेरिकेचे विदेश सचीव मार्को रुबियो 23 मे सावन 4 दीस भारताच्या भेटेर आसतली. ही तांची भारतात पयली भेट. प्रधानमंत्री संग्रहालयात महात्मा गांधीच्या AI सक्षम केल्ल्या 3D अवताराक भेट दिवपी लोकांक संवाद सादपाक मेळटलो. ह्या आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: यहाँ से सारे भाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब भाग चले गए। सुपर निर्मा मैं सप्तमान।
1: सचिन मम्मी सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: 233° मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल। एक वर 7 मिनिटं झाली असतात आणि वेळ झालेला असा कानळा ओळा या कार्यावळीचं। तर या कार्यावळीन सुरवेक ऐकूया यंग चिको हांच्या आवाजात हे कातार।

विल मिक्स हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकले आणि त्यांनीच या कातारची रचना केलेली असा कानावळा या कार्यावळीच्या तर निमणे कातार ऐकूया एम बोयर हांच्या आवाजान.

0: संगीतकार क्रिस पेरी एम बोयर हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकले आणि त्यांनीच या काताराची रचना केलेली असा. आणि ऐकू पॅनो, या कातारा बरोबरच कानळा ओळा ही कार्यावळ हांगा सोपता. 1:30 तुमकां आयकूंक मेळटले मुंबय केंद्रा वयल्यान सहक्षेपीत केल्ले मराठीतल्यान खबरो.
1: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि त्या बातम्या विस्तृतपणे. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचले. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिओ मेलोनी यांनी मोदी यांच्या स्वागतार्थ रात्री भोजनाचं आयोजन केलं होतं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीने चर्चा करू असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमाहसेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आन ग्यू यांच्यात दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं आज बैठक झाली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात संरक्षण उद्योग आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी चर्चा केली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात संरक्षण सायबर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा करार झाला, त्यामुळे ही बैठक फलदायी ठरली असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमांवरल्या संदेशाद्वारे सांगितलं. यावेळी भारतीय राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि कोरिया राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. ULPGM-V3 अर्थात मानवरहित हवाई वाहनाने प्रक्षेपित होणाऱ्या प्रिसिजन गायडन मिसाईलची अंतिम चाचणी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज पूर्ण केली. देशाच्या संरक्षण क्षेत्रात ही महत्वाची कामगिरी असल्याचं सांगितलं जात आहे. आंध्र प्रदेशात कुर्नूल इथं ही चाचणी झाली. हवेतून जमिनीवर आणि हवेतल्या हवेत अशा दोन्ही पद्धतीनं ही चाचणी झाली. हे क्षेपणास्त्र DRDOच्या सहकार्याने हैदराबाद इथल्या RCI या संशोधन केंद्रानं केलं आहे. सुयोग्य नियमन आणि प्रतिसादात्मक प्रशासन यांच्या आधारे बाजारपेठेची विश्वासार्हता वाढवून निर्बंध कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जागतिक मोजणीशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज दृकश्राव्य पद्धतीनं संबोधित करत होते. भारतीय उत्पादनं जागतिक दर्जाची व्हावीत या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांचं पालन केलं तर औद्योगिक अचूकता साधता येईल. यासाठी वैध मोजणीशास्त्र अनुसरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अचूक वजन आणि मापांमुळे ग्राहक हितांचं संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2: The government is also working towards developing a national legal metrology portal. The Indian Standard Time Dissemination Project, or One Nation, One Time, is being implemented in collaboration with National Physical Laboratory and ISRO to establish a robust

0: नॅशनल टाइम.
1: सध्याच्या डिजिटल युगात भारतीय स्पर्धा आयोगाच्या भूमिकेचं मक्तेदारी विरोधी यंत्रणेपासून आधारभूत आर्थिक प्रशासन असं परिवर्तन झालं आहे असं देशानं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती यांनी म्हटलं आहे. आयोगाच्या 17व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचं आर्थिक स्पर्धात्मक नाविन्यपूर्ण आणि समावेशक पद्धतीनं व्हावा यासाठी आयोगाची जबाबदारी महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देण्यावर बंदी घालावी आणि बनावट औषध विक्रीला आळा घालावा अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सरकारी समित्या आणि विधी अधिकारी पदांवर महिला वकिलांसाठी 30% जागा आरक्षित ठेवल्या जाव्यात अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. देशातल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण मोठं असलं तरी त्यांना व्यावसायिक प्रगतीपासून रोखलं जात असल्याचं दिसून येतं असंही जनहित याचिका दाखल करताना लाडली फाउंडेशन ट्रस्टनं म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मध्य भारत आणि देशाच्या वायव्येकडच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. काही भागात उन्हाची काहिली तीव्र असेल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंड इथे पुढच्या 4 दिवसात उष्णतेच्या या लाटेचा तडाखा बसेल. दरम्यान आसाम, मेघालय, केरळ, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू आदी ठिकाणी उद्यापर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून पुढचे 5 दिवस तामिळनाडू आणि पुदुच्चेरीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ताशी 45 ते 65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. केदारनाथ मंदिर मार्गावर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोनप्रयाग गौरीकुंड मार्गावरील 3 ठिकाणी

दरड कोसळली, मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कालपर्यंत या यात्रेत जवळपास 7 लाख भाविक सहभागी झाले आहेत. सध्या दरडी हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: 233 मीटर म्हणजे 1287 किलो हजेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल. 1:40 झाली असतात, आता ऐकूया आईच्या कार्यावळीची रूपरेषा. कार्यावळीची रूपरेषा ऐकल्या उपरांत तुमकां सदाफुली ही कार्यावळ ऐकोवपाक मेळटली. 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश, 2:15 मिड डे न्यूज इन हिंदी, 2:30 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ ऐकोवपाक रावात. 3 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो, 5:05 इंग्लिशीतल्यान खबरो आनी 3:10 कोंकणीतल्यान मुखेल खबरो ऐकोवपाक मेळटले. पाच वर 30 मिनटांचेर आयची निमणी सभा सुरू जातली. युववाणी मराठी ही कार्यावळ तुमकां ऐकोवपाक मेळटली. 5:58 कोंकणीतल्यान खबरो, 6 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो, 6:10 रोजगार माहिती शब्दोली, 6:15 6:30 कोंकणीतल्यान खबरो, 6:35 कातारा, 7 वरांचेर तिन्नी सांजा, 7:20 रिजनल न्यूज इन कोंकणी, 7:30 चावडेर, 8:05 मुंबय केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले मराठीतल्यान खबरो, गीत गजल 8:15 8:30 हिंदी कार्यक्रम तुमकां ऐकुपाक मेळटलो, 8:45 समाचार संध्या, 9 वरांचेर न्यूज एट 9 स्पॉटलायट, 9:15 9:30 चर्चा का विशय, 10 वरांचेर कोंकणी गीतांची कार्यावळ तुमकां ऐकुपाक मेळटली. कोंकणीतलो एक नाटक तुमकां ऐकुपाक मेळटलो जेचे नाव आसा दोळे धापपाचे आदी. 11 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो, 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आनी 11:11 आयची ही निमणी सभा सोंपतली. ह्यो आशिल्ल्यो म्हादय चॅनला वेल्यान मित्रोपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. तुमी आयकले आयच्या कार्यावळीची रूपरेषा.
1: गांव आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गांवकारां कडल्यान.
2: गावांमदी खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गाव आणि हाव

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी।

233 मीटर म्हणजेच 1287 किलो हशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल. ऐकपनो 1:45 झाली असा आणि वेळ झालेला असा सदा फुली या कार्यावळीचं. तर या कार्यावळीत सुरवेक ऐकूया तन्वी वाळवाळकर हांच्या आवाजान हे गीत.

संगीतकार आशिले अशोक पत्की, श्रीधर कामत हांनी या गीताची रचना केलेली असा आणि तन्वी वाळवाळकर हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजान हे गीत.

संगीतकार आशिल्ले अशोक पत्की, स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकलं आणि रजय पवार हांनी या गीताची रचना केलेली असा. सदाफुली या कार्यावळीचे आता निमणे गीत ऐकूया साधना सरगम हांच्या आवाजान. संगीतकार असात अशोक पत्की.

साधना सरगम हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि या गीता बरोबरच सदाफुली ही कार्यावळ हांगा सोपता. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल.

अरिजित सिंग आणि रुपाली मोगे यांच्या जोडावाजान तुम्ही हे गीत ऐकलंय. संगीतकार अमित त्रिवेदी, गीतकार वरुण ग्रोवर. बधाई दो या चित्रपटातलं हे गीत आशिल्लं. आणि आता ऐकूया अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांच्या जोडावाजान हे गीत.

केदारनाथ या चित्रपटातलं हे गीत आशिले. अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांच्या जोडावजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार अमित त्रिवेदी, अमिताभ भट्टाचार्य यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया राहत फतेह अली खान, असिस कर आणि तनिष बागची यांच्या जोडावजान सिम्बा या चित्रपटातले हे गीत.

संगीतकार तनिष बागची, रश्मी विराग हांनी या गीताची रचना केलेली असा आणि सिम्बा या चित्रपटातले हे सुंदरशे असे गीत ऐकले तुम्ही. आता ऐकूया अरमान मलिक हांच्या आवाजान हे गीत राधेश्याम या चित्रपटातले.

0: 2022 सालात प्रकाशित झालेलो राधेश्याम या चित्रपटातले हे गीत आशिले. अरमान मलिक हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि रश्मी विराख हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया जर्सी या चित्रपटातले हे गीत सचित परंपरा हांच्या आवाजान.
1: हमारी शादी से ज्यादा तुमको ये समोसा और सॉस की पड़ी है.
2: नहीं बात सुन, क्योंकि मैं सिर्फ एक ही बार कहूंगा तुझसे, दुनिया इधर की उधर हो जाए लेकिन समोसा ठंडा नहीं होना चाहिए. तो पहले समोसा लेते हैं.

0: जर्सी या चित्रपटातलं हे गीत आशिले. संगीतकार सचित परंपरा, सचित तांडून हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि शैली हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया जुबिन नॉटियाल हांच्या आवाजान हे गीत.
1: ओए, सब ठीक ठाक? चिट्ठिया लिखना तो तुझे याद ही नहीं रहता. वैसे आज 11 फरवरी है, तुझे याद भी है इस तारीख को क्या हुआ था?

शेरशाह या चित्रपटातलं हे गीत आशिल्लं. जुबीन नौटियाल आणि असीस कौर यांच्या जोडावाजान हे गीत ऐकलं तुम्ही. संगीतकार तनिष बागची यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया विकी प्रसाद यांच्या आवाजान हे गीत.

ऐकूनो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हा मादळ चॅनल आणि हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीत आता ऐकूया ए आर रहमान यांच्या आवाजात हे गीत.

2007 सालातलो सुप्रसिद्ध चित्रपट गुरु या चित्रपटातले हे गीत आशिले. ए आर रहमान, चिन्मयी, मुर्तुजा खान आणि कादीर खान यांच्या जोडावाजान हे गीत ऐकले तुम्ही. गीतकार गुलजार आणि संगीतकार ए आर रहमान. या गीताबरोबरच इष्टानो हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ हांगा सोपता. 3 वरांचेर तुमकां आयकूंक मेळटले दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो आणि 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो आयकुपाक रावात.

233 संशिक मीटर म्हणजेच 1287 किलो हजीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल. ऐकू बनू, दनपारची 3:12 झाली असा आणि वेळ झाला असा आमच्या या

0: आजच्या मराठीतून युवाणी कार्यक्रमामध्ये ऐकूया गोमंतकातील जैवविविधता या विषयावर अंकिता देसाई यांनी दिलेली माहिती.
1: युवा मित्रांनो नमस्कार. 22 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता म्हणजेच इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे म्हणून साजरा केला जातो. जैवविविधता म्हटलं की डोळ्यासमोर पर्यावरणाचं चित्र येतं आणि पर्यावरण म्हणजे ही आसपासची हवा, माती, डोंगर, नद्या, जंगल, त्यातील प्राणी, सूक्ष्मजीव इतकंच नव्हे तर वाळवंट आणि हिमशिखर सुद्धा. ही सृष्टी 5 तत्वांनी बनली आहे, ते म्हणजे जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी. मित्रांनो, मानवाच्या प्रत्येक कामात हातभार लावून मानव व परिसराचं नातं जोपासणारा प्रकार म्हणजे जैवविविधता. कळत नकळत का असे ना, ह्या जैवविविधतेचा प्रत्येक भाग माणसाला घडवत असतो आणि म्हणूनच मानव ह्या भूतलावरचा सर्वात भाग्यशाली प्राणी आहे. हे पर्यावरण आपल्या अगदी छोट्या छोट्या रूपात सुद्धा भूतलावरच्या प्राण्यांचं जीवन घडवीत असते. मग ती आभाळाला झेप घेणारी उंच झाडे असो, छोट्या छोट्या पावलांनी धडपडणारी मुंगी असो किंवा अगदीच अदृश्य असलेली हवा असो, सारेच आपल्याला आगळ्या वेगळ्या तऱ्हेने जीवनाचा समतोल बाळगण्याचा प्रयत्न करतात. 1968 मध्ये रेमंड एफ दासमान या वन्यजीवकांच्या अभ्यासकाने जैवविविधता ह्या शब्दाचा प्रथम उपयोग केला, पण थॉमस लवजॉय यांनी तो शब्द आपल्या पुस्तकात लिहून वैज्ञानिकांच्या समोर आणला. मुळात जैवविविधता हा मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. ही विविधता 3 पातळ्यांवर आढळते. पहिली पातळी म्हणजे प्रजाती, म्हणजेच केडा, मुंगी, वाघ, साप इतर. दुसरी पातळी ती परिसंस्थेची, म्हणजेच गवताळ रान, जंगल इत्यादी. आणि तिसरी पातळी म्हणजे जनुकीय, म्हणजेच जीवामध्ये ज्या उपजात

असतात त्यालाच जनुकीय विविधता असे म्हटले जाते. वेगवेगळ्या भागात जैवविविधतेचे वेगळे आणि अपरूप स्वरूप असे आढळते आणि त्यात गोव्याची जैवविविधता म्हणजे नैसर्गिक समृद्धीची खाण. गोवा हे राज्य अनेक ऋतूंनी, वनांनी, समुद्र किनाऱ्यांनी नटलेलं आहे. वेगवेगळ्या ऋतूत आढळणारे वेगवेगळे पशुपक्षी इथं पाहायला मिळतात. एका ऋतूसाठी का असेना, तेही गोवा फिरायला येतात. गोव्याच्या सीमेवर स्थायित असलेला पश्चिम घाट, सुंदरतेला मिठी मारणारे इथले समुद्र किनारे, अनेक अभयारण्ये गोव्याची शोभा वाढवतात. पश्चिम घाट, ज्याला आम्ही सह्याद्री पर्वत असे म्हणतो, ही जगातील सगळ्यात जास्त जैवविविधता असणाऱ्या 8 जागांपैकी एक आहे. जगात सरीसृपांच्या 200 जास्त जाती आहेत. त्यातल्या निम्म्या जाती इथेच सापडतात. बेडकांच्या 100 जातीतल्या 80 जाती इथे आढळतात. तसेच देवगांडूळ, वृक्षमंडुका, बांडा, सर्पकुळ या सर्वांची घरं सह्याद्रीत वसतात. इथे 5,000 जास्त फुलझाडे, 139 प्राण्यांच्या जाती आढळतात. गोव्याचा अधिकतम भाग जंगलाने भरलेला असल्यामुळे गोव्यात अनेक झाडे, फळे, फुले आम्हाला पाहायला मिळतात. खरं तर हा देवाने गोव्याला दिलेला आशीर्वाद आहे आणि हाच आशीर्वाद कायम ठेवण्याकरिता गोवा सरकारने कित्येक जंगलांना आरक्षण प्राप्त करून दिलं आहे. एवढंच नव्हे तर अनेक वन्यजीव अभयारण्ये सुद्धा उभारली आहेत. ह्या अनेक अभयारण्यांद्वारे जैवविविधतेचे अनेक देखावे आमच्या समोर येतात. असं म्हणतात की माणसाची श्रीमंती त्याच्या पैशांनी नव्हे तर त्याच्या मनाने ओळखली जाते. त्याच दृष्टीने एका राज्याची श्रीमंती फक्त त्याच्या विकासाने नव्हे तर त्याने जपलेल्या जैवविविधतेनेही ओळखली जाते. गोवा भारतातलं छोटं राज्य जरी असलं तरी इथे जैवविविधतेच्या इंद्रधनुष्याचे 7 रंग आढळतात हे नकारता येणार नाही. प्राण्यात, पक्षात, वनात असलेल्या प्रत्येक जैवविविधतेचा आनंद ह्या गोव्याच्या भूमीवर येत असतो. शिवाय अरबी महासागर शेजारी असल्यामुळे अनेक माशांच्या जाती इथं सापडतात आणि म्हणूनच गोव्यात सी फूड ही संकल्पना प्रसिद्ध आहे. गोव्यात 9 नद्यांचं महत्व दिलं जातं. त्यात जुवारी ही गोव्याची सगळ्यात मोठी नदी. त्यानंतर मांडवी, साळ, तेरेखोल या नद्या महत्वाच्या मानल्या जातात कारण या पाण्यात आढळणाऱ्या माशांवर गोव्याच्या माणसांचे जीवन अवलंबून आहे. या नद्यांचा फायदा फक्त जलप्राण्यांनाच नव्हे तर इथल्या शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. गोव्याला फक्त नद्यांचाच नव्हे तर जंगलाचा आशीर्वादही लाभला आहे. अधिकतम भाग वनाने भरलेला असल्यामुळे इथे पक्ष्यांच्या 470 जाती आढळतात. तसेच 50 जास्त प्राण्यांच्या जाती इथं पाहायला मिळतात. निसर्गात असलेले प्राणी आणि वन्य छोटे जरी असले तरीही ते पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठा हातभार लावतात. सगळ्यात चांगले उदाहरण म्हणजे मातीत रेंगाळणारा गांडूळ. त्याची प्रतिमा छोटी जरी असली तरी तो शेतकऱ्याचा चांगला मित्र मानला जातो. आपल्या छोट्याशा पावलांनी तो मातीची प्रजनन क्षमता वाढवतो आणि फक्त गांडूळ नव्हे तर आमच्या सभोवतातील असे कित्येक वन्य कळत नकळत माणसाचे जीवन घडवत असतात आणि जैवविविधतेचं माणसांबरोबरचं असलेलं नातं घट्ट करीत असतात. झाडं आमची मायबाप, तोडू नका लागेल पाप, ही म्हण मी तिसरीत शिकले होते. पण ही म्हण फक्त शिकायचीच नाही तर समजायची गरज आहे. झाडं फक्त माणसाच्या जीवनासाठी नव्हे तर अवघ्या सृष्टीचं संरक्षण करण्यास मदत करतात आणि अनेक वैशिष्ट्ये जोपासून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावतात. जैवविविधता परिसंस्था टिकून ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईड चक्र सुरळीत राहते. हवेचे सर्व घटक संतुलित राहतात. जलचक्र सुरळीतपणे सुरू राहते आणि जलचक्रामुळे पाणी शुद्ध होते. एका अंदाजानुसार पृथ्वीवरील असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झालेले आहेत. ह्या धरतीचा समतोल राखण्यासाठी जैवविविधतेचं संरक्षण करणं गरजेचं आहे. मानवी हस्तक्षेपामुळे परिसरातील जैवविविधता हळूहळू कमी होत आहे. पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची, फुलांची झाडं लावली जायची जेणेकरून त्यावर पक्षी, फुलपाखरं बागडायची. आता ना ती झाडं ना तो परिसर. मग त्या फुलपाखरांनी बागडायचं तरी कुठं? झाडांच्या कापणीमुळे अनेक पक्ष्यांची घरटे उद्ध्वस्त झाली आहेत. ह्या पक्ष्यांनी राहायचं तरी कुठे? कारखान्यातील कचरा पाण्यात सोडला जातो, मग जलप्राण्यांचं काय?

0: नकळत का असेना, मानव जैवविविधतेचा नाश करीत आहे आणि ह्याची समज लवकरच भासायला हवी. माणसाच्या अनेक इच्छा असतात आणि ह्या वाढत्या जनसंख्येच्या वाढत्या गरजा पुरवण्यासाठी अवैध जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. माणूस स्वतःच्या स्वार्थापोटी वन्यजीवांच्या परिसरांवर आक्रमण करीत चालला आहे. या वाढत्या वृत्तीमुळे वस्तूंचे महत्व जाणून त्या पुन्हा पुन्हा वापरणे बंद झाले आहे. वापरा फेकून द्या ही संकल्पना मानवाच्या डोक्यात शिरली आहे. मानव वनांच्या श्रीमंतीकडे दुर्लक्ष करून पैशाचा पाठलाग करीत आहे. पर्यावरण आणि मानवाचं नातं जे एकेकाळी घट्ट बांधलं गेलेलं ते आता हळूहळू तुटत आहे. मानव जैवविविधता नष्ट करून आपल्या अधोगतीकडे वळत आहे. असं चालत राहिलं तर धरती मातेनं दिलेल्या 5 तत्वांचा नाश होण्यास वेळ लागणार नाही. मग या जैवविविधतेचे संरक्षण करायचं तरी कसं? तर स्थानिक शासन पातळीवर जैविक संपत्ती संरक्षणाचे कायदे नोंदवायला हवे. या कायद्यांचे उल्लंघन केल्यास शिक्षाप्राप्ती व्हायला हवी. नदी व समुद्र प्रदूषण पूर्णपणे अडवण्यासाठी कारखान्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात सक्ती केली पाहिजे. वने जंगले प्राणीजीवनात व्यत्यय न आणता त्यांचा परिसर सुरक्षित ठेवून मगच आपण आपला भौतिक विकास केला पाहिजे. आमच्या राज्याने जैवविविधता रक्षण करण्यासाठी चांगली पावलं उचलली आहेत. गोवा जैवविविधता मंडळाने राज्य औषधी वनस्पती मंडळासह आल्दोना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात औषधी वनस्पती बाग उभारण्यास सुरू केली आहे. इथे 100 जास्ती प्रजाती लावण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर गोवा जैवविविधता मंडळाने कन्झर्वेशन अँड रिस्टोरेशन सेल स्थापित केली आहे, ज्याच्याद्वारे पर्यावरणाच्या पुनर्वसन संबंधात संरक्षण प्रक्रिया सुरू केली आहे. मित्रांनो, भारत हा एक तरुण देश मानला जातो. भारताची अधिकतम जनसंख्या तरुण आहे आणि म्हणूनच देशाची सगळ्यात जास्त जबाबदारी तरुण पिढीवर आहे. या तरुण पिढीने जैवविविधतेचे महत्व जाणून घेणे काळाची गरज आहे. मनातील गोष्ट अंमलात आणायचं सामर्थ्य आजच्या तरुण पिढीत आहे आणि म्हणून युवांनी ही कामगिरी स्वीकारायला हवी. शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी पर्यावरणाबद्दल शिकतोच, पण आता गरज आहे शिकलेल्या गोष्टी अंमलात आणण्याची. चला तर मित्रांनो, पर्यावरणाचे रक्षक बनूया आणि येणाऱ्या पिढीचं भविष्य आरोग्यी आणि उज्ज्वल बनूया. पर्यावरणाचा भक्षक नाही, रक्षक बनूया. जैवविविधतेचा सन्मान करूनी आयुष्यमान होऊया.
1: आता समी मराठीतल्या युवाणी कार्यक्रमामध्ये गोमंतकातील जैवविविधता या विषयावर अंकिता देसाई यांनी दिलेली माहिती ऐकली. आता ऐकूया मराठीतील काही गाणी.

उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजातून हे गाणं नुकतंच तुम्ही ऐकलं. आता ऐकूया शांत यांच्या आवाजातून पुढील गाणं.

आठ वरां सावन 15 मिनटांचेर गीत गजल ही हिंदी गितांची कार्यावळ आयकूंक रावात. 8 वरां सावन 30 मिनटांचेर हिंदी कार्यावळींत युवा कलाकार गौतमी मिलिंद माजगांवकर हांची मुलाखत आयकूंक रावात. 8 वरां सावन 45 मिनटांचेर समाचार संध्या न्यूज एट 9 9 वरांचेर. 9 वरां सावन 15 मिनटांचेर स्पॉटलायट चर्चा का विषय 9 वरां सावन 30 मिनटांचेर आयकूंक रावात. 10 वरांचेर आयकूंक रावात कोंकणी संगीत खेळ दोळे धापच्या आदी लेखन आनी दिग्दर्शन मायकल फर्नांडीस्ट आनी 11 वरां जावन 10 मिनटांचेर आमगेली आयची सभा सोंपतली.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत श्रीकृष्ण हळदणकर यांचे गायन ऐकूक मेळटले फाल्यां सकाळी 10:30 मिनिटांचेर. गाता रहे मेरा दिल ही हिंदी गीतांची कार्यावळ.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत श्रीकृष्ण हळदणकर यांचे गायन ऐकूक मेळटले फाल्यां सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल ही हिंदी गीतांची कार्यावळ फाल्यां सकाळी 11:05 ऐकूक रवात. 11:30 एनसीईआरटीन प्रायोजित केली उमंग कार्यावळ ऐकूक मेळटली. अस्तुरी ह्या खासा बायलांच्या कार्यावळीत अनघा कामत हांचे कविता वाचन ऐकूक रावात आणि उपरांत 12:30 स्वर संगम ही शास्त्रीय बायल संगीतकारांची कार्यावळ ऐकूक रावात. कांदळावळा ही कातारांची कार्यावळ दनपारा 1:05 ऐकूक रावात. 1:40 सदाफुली ही कोकणी गीतांची कार्यावळ ऐकूक मेळटली. मिड डे न्यूज इन इंग्लिश 2:00.

उपरांत कलात्मक गोंय कार्यावळ 8:30 आसतली. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज एट 9. 9:15 स्पॉटलायट कंट्री व्हाईट. 9:30 आयकूंक रवात. इनसायट्स 9:45 आसतली. 10:00 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ आयकूंक मेळटली. आणि 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत विद्वान डॉक्टर एम बाल मुरली हांचे गायन आयकूंक मेळटले. आणि इश्टानो 11:10 आमगेले तिसरे प्रसारण सोपतले.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

सुनीती तेलंगांच्या आवाजातल्यान हे गीत आशिल्ले आणि रचना आशिल्ली डॉक्टर मनोहर राय सरदेसाय हांची. आता ऐकूया कृष्णा सिग्नारपूरकर हांच्या आवाजातल्यान मुखावयले गीत.

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावामदी खास नाव गाव रे मोजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार
2: गाव आणि हाँ.

0: सवरा जावन 30 मिनटां जायत आयिल्लीं आसात आनी आतां आयकुया कोंकणींतल्यान राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपली इटालियन समपदस्त मेलोनी जॉर्जिया वांगडा जावपी भेटी खातीर उत्सूक आसात आनी तांणी आशा उक्तायल्या की तांच्या मदल्या चर्चेत भारत इटली संबंद अदीक घट्ट करपाचेर लक्ष केंद्रीत करतले. मोदींनी म्हळां की रोमांत पावले उपरांत तांकां प्रधानमंत्री मेलोनी हांकां मेळपाची संद मेळ्ळी. दोगांनी वेगवेगळ्या विशयांचेर दृश्टीकोनांची देवाणघेवाण केली अशें सांगून प्रधानमंत्र्यान मुखार सांगलां की आयच्या चर्चेत भारत इटली मैत्रीक चालना दिवपाचेर संवाद सुरू उरतलो. मजगती दुसऱ्या एका पोस्टात तांणी काल सांजे रोमांत दिल्ल्या येवकाराबद्दल इटलींतल्या भारतीय समुदायाचे आभार मानले आनी म्हळां की भारताप्रती आशिल्ल्या तांचो नितांत प्रेम आनी भारत इटली संबंद अदीक घट्ट करपाक तांची वचनबद्धता खरेंच कौतुकास्पद आसा. जगभरातले भारतीय समुदाय देशाक अभिमान दिसपी अशी कामगिरी करता अशें तांणी मुखार म्हळां. तिसऱ्या भारत नॉर्डीक शिखर परिशदे उपरांत प्रसिद्ध जाल्ल्या संयुक्त निवेदनात भारत आनी नॉर्डीक देशांच्या सामायिक उद्दिष्टांची आनी दृश्टीकोनांची क्षेत्रां मांडली. हाचे वरवीं भारत नॉर्डीक संबंधाक हरीत तंत्रज्ञान आनी नवोन्मेश सामरीक भागीदारीच्या स्तरार व्हरपाचो निर्णय घेतला. ओस्लो दौऱ्या वेळार जाल्ल्या बहुपक्षीय आनी द्विपक्षीय चर्चांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हरीत संक्रमण, नील अर्थवेवस्था, जहाज बांदणी, भलायकी आनी संरक्षण ह्या सारख्या क्षेत्रां मदीं नॉर्डीक गुंतवणूक खातीर आमंत्रीत केलां.
2: ग्रीन टेक्नोलॉजी पार्टनरशिप से हम आइसलैंड की जियो थर्मल और फिशरीज, नॉर्वे की ब्लू इकोनॉमी और आर्कटिक और सभी नॉर्डिक देशों की मैरिटाइम और सस्टेनेबिलिटी की एक्सपर्टीज भारत के स्केल के साथ जोड़कर पूरे विश्व के लिए एक बेहतर भविष्य सुनिश्चित करेंगे.
1: भारत यूरोपियन यूनियन मुक्त व्यापार कबलात म्हळ्यार एफटीए आणि टेपा कबलातीच्या फाटभुयेर तांणी नॉर्डीक प्रदेशावांगडा अधिक मजबूत आर्थिक आनी व्यवसायिक संबंधा खातीर भारताची तीव्र इच्छा व्यक्त केली.
2: 10 वर्षों में हमारा बायलेटरल ट्रेड लगभग 4 गुना बढ़ा है. नॉर्डिक देशों के इन्वेस्टमेंट फंड भी भारत की रैपिड ग्रोथ में अहम साझेदार बन रहे हैं. पिछले 1 दशक नॉर्डिक देशों से भारत में निवेश में लगभग 200% की बढ़ोतरी हुई है. तेजी से बढ़ते ट्रेड एंड इन्वेस्टमेंट ने भारत की ग्रोथ स्टोरी में तो योगदान दिया ही है. साथ ही नॉर्डिक देशों की अर्थव्यवस्थाओं में भी बहुत सकारात्मक भूमिका निभाई है और हजारों नए जॉब्स क्रिएट किए हैं.
1: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सेऊलात तांचे दक्षिण कोरियन समपदस्थ आन ग्यू वांगडा बसका घेतली. या बसकेत प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि तांत्रिक सहकार्याविषयी सामायिक वचनबद्धतेसहित भारत दक्षिण कोरिया संरक्षण, संरक्षण उद्योग आणि सामरिक सहकार्य अधिक घट्ट करपाच्या मार्गाचेर चर्चा झाली. सोशल मीडिया पोस्टात सिंह आणि म्हणा की ही एक अत्यंत फलदायी बसका आशिली कारण भारत आणि दक्षिण कोरियान संरक्षण सायबर सहकार्याक प्रोत्साहन दिवपा संबंधीच्या कबलातीची देवाणघेवाण केली. ही समजिकायेची कबलात भारताचे राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय, कोरिया राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ आणि संयुक्त राष्ट्र शांतता मोहीम सहकार्य हांच्या मदीं झाली. आपण दोन्ही देशांमधली विशेष सामरिक भागीदारी अधिक मजबूत करपाक उत्सूक आसा अशें सिंह आणि मुखार म्हणा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि यूएलपीजीएम V3च्या यशस्वी विकास चाचण्याबद्दल डीआरडीओ, भौशिक क्षेत्रातले उपक्रम, संरक्षण तसेच उत्पादन भागीदार आणि उद्योगांचे कौतुक केले. त्यांनी रणगाडा विरोधी भूमिकेखातीर एअर टू ग्राउंड मोडात आणि ड्रोन, हेलिकॉप्टर आणि हेर हवाई लक्ष्यांखातीर एअर टू एअर मोडातल्या प्रभावतेचेर उजवाड घालो आणि हाका संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या दिशेन गाठलेलो एक मोलादीक धोरणात्मक पावणो अशें म्हळां. सदाचार हो एका दिव्यासारखो आसा जो फक्त व्यक्तीकूच न्हय तर पुराय समाजाक प्रकाशित करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी म्हळां. सोशल मीडिया पोस्टात संस्कृत सुभाषितम शेअर करताना तांणी अधोरेखित केलें की ह्याच आदर्शाचो अवलंब करून देशातली जनता आयज पुराय संयम, क्षमता आनी कर्तव्यनिश्ठेन राष्ट्रभावणेच्या कार्यात गुंतल्या. कितें करचें आनी कितें करू नये हाचो निर्णय व्यक्तिनिश्ठ मतार वा क्षणीक प्रेरणेचेर आधारीत नासचो तर तो धर्मग्रंथांनी नमूद केल्ल्या

0: आजच्या तिन्ही संजा कार्यक्रमामध्ये ऐकूया बाल साहित्याची गरज या विषयावर मनोहर कोरगावकर यांनी दिलेली माहिती.
1: बाल साहित्याचा विचार करते वेळी बाल साहित्य कशाला म्हणायचं ह्याचा विचार सर्वप्रथम करणे योग्य ठरेल. बाल साहित्याची सर्वसाधारण व्याख्या म्हणजे बालकासाठी लिहिलेलं बालकांना आवडेल असं साहित्य म्हणजे बालसाहित्य. बालवयातील मुलांच्या बुद्धीला पचेल आणि त्यांना वाचनाची सवय लावेल, आवड निर्माण करेल ते बालसाहित्य. साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक अनिल अवचड यांनी बालसाहित्याची व्याख्या केली ती अशी. जे साहित्य बालकांना वाचायला आवडेल, जे साहित्य मुले आवडीने वाचतील पाहतील, ज्याच्यावर बालकाच्या उड्या पडतील ते बालसाहित्य. पाश्चिमात्य देशात 18व्या शतकात ह्या साहित्य प्रकाराचा विचार सुरू झाला, तर भारतात 19व्या शतकात बालसाहित्याचा विचार व्हायला लागला. 20व्या शतकात बालसाहित्याला नवी दिशा मिळाली. दुसऱ्या महायुद्धानंतर मुलासाठी स्वतंत्र लेखन हा विचार झाला. बालमानसशास्त्र, बालविकासाचे टप्पे, बालकाच्या आकलन शक्तीच्या कक्षा ह्या गोष्टींचा विचार बालसाहित्याच्या निर्मितीत व्हायला हवा असा मतप्रवाह सुरू झाला. बालसाहित्य हा एकूण साहित्याचा एक भाग. मुलांच्या भावना, भाषा, विचार ह्या प्रौढाहून वेगळ्या असतात, त्यामुळे आशय आणि अभिव्यक्ती ह्यांचे स्वरूपही वेगळं. म्हणूनच अद्भुतता, विनोद, सोपी भाषा आणि शब्दमाधुर्य हे गुण बालसाहित्यात असायला हवेत. त्याचबरोबर मनोरंजन, उद्बोधन तसेच बालकाच्या सूक्ष्म जिज्ञासेचे व बुद्धीचे समाधान ह्या गोष्टीचा विचार बालसाहित्यात व्हायला हवा. बालसाहित्य हे साधारणतः चित्रे, कथा, कविता ह्या प्रकारात निर्माण केलं जातं. बालसाहित्याची सुरुवात कथन पद्धतीतून झाली. लोककथा, परंपरेतून आलेली बडबड गीतं, पक्षी, चंद्र यांची गाणी हा बालसाहित्याचा पाया मानला जातो. पुढे भारतात मुद्रणकला अस्तित्वात आली आणि मग पाठ्यपुस्तकं, साप्ताहिकं, मासिकं ह्या प्रकारातून बालसाहित्याची निर्मिती स्वतंत्रपणे व्हायला लागली. हिसाब नीती, बोधकथा, पंचतंत्र, रामायण, महाभारत यातून बालसाहित्याची निवड व्हायला लागली. बालसाहित्याचा विचार करताना साधारणतः 3 वयोगटातील मुलांचा विचार करावा लागतो. शिशुगट म्हणजे 4 ते 8 वर्षे, बालगट 8 ते 12 वर्षे व कुमारगट 12 ते 16 वर्षे. पहिल्या गटासाठी अक्षर ओळख कमी असल्याने चित्रांचा उपयोग तसेच सोपी भाषा, लहान वाक्य, नाद, लय ह्यावर अधिक भर, भोवतालचं व परिचित पाणी ह्यावर आधारित सचित्र, तर दुसऱ्या गटासाठी अद्भुत साहित्य म्हणजे परिकथा, राक्षसकथा, लोककथा हे साहित्य. कुमार गटासाठी साहस, शौर्य कथा, निसर्ग कथा, ऐतिहासिक प्रसंग, लढाया ह्यावर आधारित साहित्य योग्य ठरेल. बालसाहित्य ह्या प्रकारातील साहित्य निर्मिती हे काहीसे कठीण काम आहे असं मानलं जातं. कारण लेखक वाचक ह्यांचे वय, अनुभव, शब्दसंपत्ती, भाषा, अभिरुची या सर्व गोष्टीत फार मोठे अंतर असतं हे निर्विवाद. शिवाय साहित्य निर्माण करणाऱ्या प्रौढ व्यक्तीला बालकाच्या अनुभव विश्वाच्या पातळीवर येऊन लेखन करणं गरजेचं असतं. थोडक्यात मुलांच्या भाषेत सांगणे काहीसे कठीण. केवळ सोपी भाषा हा एकच घटक लक्षात घेऊन चालत नाही, तर मुलांना समजेल, रुचेल, आवडेल व पचेल असंच लिहावं लागतं. ही गोष्ट सर्वांनाच जमेल असं म्हणता येणार नाही. मुलांची आवड लक्षात घेऊन बालमनावर सुसंस्कार होतील असे संस्कारक्षम, बोधप्रद बालसाहित्य निर्मिती होणे गरजेचं असतं. बालसाहित्य निर्माण करताना वास्तवता हे मूल्य जोपासले गेले पाहिजे. आजचे युग हे विज्ञान युग आहे. आज बालकांना ज्ञानप्राप्तीची, मनोरंजनाची अनेक साधने

सहजपणे उपलब्ध आहेत. त्याबरोबर मुलांच्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव मिळण्याची साधने आज उपलब्ध आहेत. मुलांचे अनुभव विश्व व जाणीवा ह्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. या बदलत्या परिस्थितीला वातावरणाला पूरक ठरेल अशा बालसाहित्याची निर्मिती ही आजची गरज आहे. आजचा बालक हा कल्पक आहे. त्याची कल्पनाशक्तीची व्याप्ती फारच व्यापक आहे. म्हणून त्याच्या कल्पनाशक्तीला पूरक ठरेल अशा बालसाहित्याची आज गरज आहे. दुसरा विचार करावा लागेल तो बालसाहित्याच्या विषयाचा. बालकांचे पूर्वीचे वातावरण व आजचे वातावरण यात फार मोठा फरक आहे. आज मुलासमोर नवीन नवीन विषय येत असतात. नवीन साधने हाताशी सहजपणे उपलब्ध आहेत. साहजिकच बालसाहित्य निर्मितीत बदलत्या वातावरणाचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. न पेक्षा मुलांच्या मनात संभ्रम निर्माण होईल. त्यामुळे त्यांची साहित्याची वाचनाची आवड कमी होऊन जाईल किंवा आपण जे काही वाचतो त्याबद्दल त्यांच्या मनात अविश्वास निर्माण होईल. आणि तसे झाले तर मुलांच्या वाचन अभिरुचीवर त्यातून मिळणाऱ्या आनंदावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता संभवते. बालसाहित्याच्या विषयाचा विचार करता असे म्हणता येईल की बालकाच्या गरजा, बालकाबद्दलच्या इतरांच्या गरजा व आजचा बालक कसा आहे ह्या बाजू लक्षात घेणे योग्य ठरेल. बालकाच्या गरजांचा विचार करता त्याच्या सामाजिक, बौद्धिक, मानसिक विकासाला बालसाहित्य सहाय्यभूत ठरायला हवे. वाचनातून मिळणाऱ्या आनंदाबरोबरच बालकाचे व्यक्तिमत्व विकासाला पूरक ठरतील अशा गोष्टी त्याला साहित्य वाचनातून मिळायला हव्यात. कुटुंबात, समाजात कसे वागावे याचे अनुभव सांगणारे साहित्य बालकाच्या वाचनात आल्यास त्याला त्याचा दैनंदिन जीवनात खूपच फायदा होऊ शकतो. बालकाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाच्या बालकाबद्दल काही ना काही अपेक्षा असतात. कुटुंबातील नात्याची माणसे, शेजारी, शाळेतील शिक्षक वर्ग, मित्रमंडळी हे सर्वच बालकाकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा धरून असतात. बालकाचे चांगले वर्तन घडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अन्य गोष्टीबरोबर मुलाने वाचलेले बालसाहित्यही महत्वाची भूमिका बजावू शकते. कारण त्यांचे वाचन हे त्याला मिळालेले अनुभव असतात. हे अनुभवच त्याच्या व्यक्तिमत्व विकासाला हातभार लावतात. आजच्या काळात बालकाच्या अन्य कोणत्याही बाजूपेक्षा ज्ञानात्मक बाजू चांगल्या प्रकारे विकसित झालेली दिसून येईल. म्हणून ज्ञानात अधिक भर घालण्याबरोबरच ज्ञानाचे दृढीकरण करण्यासाठी मदत करणारे साहित्य बालकाच्या हाती पडायला हवे ही एक काळाची गरज आहे. आजचा बालक संस्काराच्या बाबतीत खूपच मागे आहे असा एक नाराजीचा सूर सर्वसाधारणपणे सगळ्याकडूनच व्यक्त केला जातो. याला कारणेही खूप असतील. बालकावर संस्कार करणाऱ्या अनेक संस्था आपले बालकाच्या अंगी संस्कार रुजवण्याचे कार्य करण्यास बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे कमी पडत आहे. ही उणीव भरून काढण्याचे महत्वाचे कार्य बालसाहित्याने करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आजच्या बालसाहित्याचा विचार करता हे दालन समृद्ध आहे असंच म्हणावं लागेल. मराठी भाषेतील बालसाहित्याचा विचार करता असं दिसून येईल की अनेक लेखकांनी ह्या लेखनात भर टाकली आहे. ही नामावळी फार मोठी आहे. त्यात राजा मंगळवेढेकर, लीलावती भागवत, यदुनाथ तत्ते, सुधाकर प्रभू, गोकुळ मासिकाचे संपादक अमरेंद्र गाडगीळ, गोपीनाथ तळवळकर, मालतीबाई भेडेकर, सरोजिनी बाबर, शंकर सारडा, रत्नाकर मतकरी, इंदिरा संत, राजीव तांबे, डॉक्टर लीला पाटील, गदी माडगुळकर, वसंत बापट अशी कितीतरी नावे घेता येईल. मुलांचे मन फुलविणारे, रिझविणारे, जीवनपरशी व संस्कार सक्षम साहित्य निर्माण करणारे साने गुरुजी यांचे नाव व त्यांच्या श्यामची आई ह्या पुस्तकाचा उल्लेख अग्रक्रमाने करावाच लागेल. गोमांतकातही अनेक साहित्यिकांनी बालसाहित्यात भर टाकले आहे. त्यात मनोहर हिरबा सरदेसाई, सुदाम मोटे, निलिमा आंगले, अवधूत कुडतरकर, गजानन रायकर, द्वारकानाथ शेंडे, रमेश वसकर, मेघना कुरुंदवाडकर, लता काळे, चंद्रकांत रामा गावस, पुष्पा गायतोंडे, माधुरी गावस यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने नामवंत साहित्यिकांनी मुलासाठी लिहिलेल्या विविध प्रकारच्या साहित्याचे निवडक किशोर चे 10 अंक प्रकाशित केले आहेत. त्यातील गंमत गाणी हा बालकवितांचा खंड अतिशय महत्वपूर्ण व वाचनीय असा आहे. या खंडात महाराष्ट्रातील नामवंत कवीच्या बालकविता समाविष्ट केल्या आहेत. त्यात विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, गह पाटील, शंकर वैद्य, वृंदा लिमये अशा अनेक दिग्गज कवितांचा समावेश आहे. किशोर मासिकाचा दीर्घकालीन वाङ्मयीन प्रवास बालवाचकासाठी एक पर्वणी ठरला आहे. बालकथा खंडातील कथांमधून रंजकता, ज्ञान आणि सुसंस्कार यावर चांगलाच भर देण्यात आला आहे. एकंदरीत विचार करता बालसाहित्याची निर्मिती ही एक काळाची गरज आहे. आज अनेक कारणास्तव वाचन संस्कृती लोप पावत आहे. समृद्ध बालसाहित्य बाल

0: साहित्यावर आधारित विविध उपक्रम व त्यातून मुलामध्ये विकसित होणारी वाचनाची आवड ह्या गोष्टीची वाचन संस्कृती पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यास अत्यंत आवश्यकता आहे असे म्हणणे चूक ठरणार नाही.
1: आता समितींनी सांजा कार्यक्रमामध्ये बाल साहित्याची गरज या विषयावर मनोहर कोरगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आता ऐकूया मराठीतील काही भावगीते.

0: 30% किंवा त्याच्या वैर जे ज्या पंचायती कमचे बांधव होता त्याचा एक नियोजनबद्ध असा विकास होतो ज्या दृष्टिकोनात त्यांनी सुविधा केंद्राचे डायरी सध्या आम्ही रिलीज करतो.
1: ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकत आहात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि गोयातल्या दिव्यांगजना खातीर आणि अतिरिक्त वृद्धाश्रम आणि कल्याणकारी सुविधांक आधार दिवपाक केंद्र सरकार तयार असा असे सांगला. सचिवालयात पत्रकार परिषदेत उलयताना आठवले यांनी सांगले की गोय सरकारच्या आधारान एनजीओन चलयल्ली 10 वृद्धाश्रमां बरी चलतात. केंद्राची वृद्धाश्रम येवजण गोयात आणि 2-3 सुविधांक आधार दिवपाक शकता. दरेका जिल्ह्या खातीर एक सुविधा प्रस्तावित केल्या असे त्यांनी सांगले. मंत्रिमंडळाच्या म्हणण्याप्रमाण दरेका युनिटात 25 जणांक रावपाक मेळटा आणि गरज पडल्यार ताचो विस्तार 50 खाटी मेरेन करू येता. एनजीओ कडल्यान प्रस्ताव ऑनलाईन सादर करू येता आणि पात्र प्रकल्पा खातीर अनुदान दिवस केंद्र सरकार तयार असा असे त्यांनी सांगले.
3: राज्य सरकारने दिए है, मैंने सुझाव दिया है कि हमारी ओल्ड एज होम की स्कीम है जो गवर्नमेंट ऑफ इंडिया की, वो 2-3 ओल्ड एज होम हम दे सकते हैं. तीन जिले हैं, तीन जिले के लिए एक एक जिले के लिए ओल्ड एज होम 25 यूनिट का एक ओल्ड एज होम होता है. छुट्टी का कर दे, छुट्टी का हमें दे सकते है.
1: गोयातल्या दिव्यांगजन कल्याणा संबंधित प्रश्नाचेरूय रामदास आठवले यांनी भर दिलो. जनगणनेच्या आकडेवारी प्रमाण गोयात सुमार 33,000 दिव्यांगजन असतात, जर राज्यात 11,000 लावार्थ्यांक पेन्शन मेळटा असे त्यांनी सांगले. सध्या गोयात दिव्यांगजना खातीर समर्पित सरकारी शाळा ना असे त्यांनी नदरेक हाडले. अशी सुविधा स्थापन करपाक केंद्र राज्याक मदत करपाक तयार असा असे त्यांनी म्हणले. राज्यातल्या वेगवेगळ्या सक्षम व्यक्तींखातीर आधार व्यवस्था घटमूट करपा खातीर गोयचे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांचे कडेन चर्चा सुरू असा असे आठवले यांनी सांगले.
3: मैंने भी सुझाव दिया है कि दिव्यांगजनों के लिए एक आधा गवर्नमेंट का स्कूल जो है, गवर्नमेंट का नफूल होता है, एक भी नहीं है, उसी लिए भारत सरकार मदद कर सकती है. सभी दिव्यांगजनों के लिए एक जगह पर ट्रीटमेंट मिले, बेडिंग मिले.
1: राज्यातल्या केंद्रीय कल्याणकारी योजना संबंधित आकडेवारी विषयी त्यांनी माहिती दिली. मुद्रा ऋण योजनेखाला 4,00,000 चढ लोकांक फायदो झाला आणि आयुष्यमान भारताखाला गोयातल्या सुमार 29,000 लावार्थ्यांक मदत मेळ्या असे आठवले हांनी मुखार सांगले. मुख्यमंत्री तथा प्रमोद सावंत यांच्या फुडारपणाची त्यांनी तोखणाय करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी आवाहन केल्याप्रमाण देशी पर्यटन आणि आर्थिक बचतीक आधार दिवचो असो उलो त्यांनी मांडलो. कला आणि संस्कृती संचालनालया वतीन फाल्यां 21 मेक सांजेच्या 5 पाटो पणजी हांगाच्या संस्कृती भवनातल्या बहुउद्देशीय सभाघरात संवसारीक सांस्कृतीक दीस मनयतले. कार्यक्रमात काणकोणची गुडुल्या काणी आणि सत्तरीची डोली मांड यासारख्या पारंपारिक लोककला प्रकारांचे सादरीकरण जातले, तसेच लोकनाच घुमटवादन अशी कार्यावळ जातली. गोय राज्य जैवविविधताय मंडळान जैवविविधताय पर्यावरण आणि पर्यावरण संवर्धन मेळाव्यातल्या तोखणायच्या वावरा खातीर 2025 वर्षा खातीर गोय राज्य जैवविविधताय संवर्धन पुरस्कारांची घोषणा केल्या. ह्या वर्षा हे पुरस्कार 5 भेटयतले. सर्वोत्तम जैवविविधताय व्यवस्थापन समिती श्रेणीत पारसी पेडणे जैवविविधताय व्यवस्थापन समिती आणि नावेली जैवविविधताय व्यवस्थापन समितीक, तर विशेष श्रेणीत वेर्णा बीएमसी, बारसे केपे बीएमसी, काणा बाणावली बीएमसी आणि शिवोली सडे बीएमसी हांका पुरस्कार जाहीर झाल्यात. वैयक्तिक श्रेणीत डॉ बबव इंगोले, दत्ता शंभूनायक हांका मेळ्या. तर तोखण्या श्रेणीत वैयक्तिक चेतन शांताराम तलवार, रोमाल्डिना फर्नांडीस, रोहिदास कुकळकार, फ्रान्सिस्का गावडे आणि पांडुरंग पाटील हांका पुरस्कार जाहीर झाल्यात. 22 मे दिसा संवसारीक जैवविविधताय दिसा गोय राज्य जैवविविधताय मंडळान लोकभवन दनापावला हांगा आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार भेटयतले. वास्को जिमखाना पंगडान 14 सकयल्या एक्सपोजर कप क्रिकेट सर्तीत मडगांव क्रिकेट अकादमीक 10 राखून हारायले. 20-25 मे मजगती राज्यात विजांच्या गडगडाटासयत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. वारे वराक 45-55 किलोमीटर मेरेन व्हावू येता, देखून नुस्तेमारांनी खोल दर्यात वच्चे न्हय. ही असा एक कळवणी आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या पदा खातीर तात्पुरत्या करारचेर अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर 21-50 मजगती, प्रसारणा खातीर आवाज योग्य असपाक जाय, तशेंच अणकार करपाचे कसब

0: आयच्या चावडेर कार्यावळीत आयकुया अंसाची लागवड या विशयाचेर गीता वेलिंगकार हाणें दिल्ली म्हायती.
1: सगळ्यांक म्हजो नमस्कार. म्हजें नांव गीता वेलिंगकर आनी हांव विशय तज्ञ गृह विज्ञान विशयान कृशी विज्ञान केंद्र हांगा कार्यरत आसा. आमचें ऑफीस जें आसा तें दक्षिण गोव्यान आसा, मडगांव. तर आजचो जो आमचो विशय जावन आसा तो म्हणल्यार अणसां. अणसां ही एक फायदेशीर फळ जावन आसा आनी गोव्यान ताजी लागवड घेवप म्हणल्यार आमकां सगळ्यांकूच खबर आसा की जसजशे मे म्हयनो येता किंवा जून म्हयनो येता आमकां रस्त्याच्या वाटेन सगळीं अणसां विकून दवरिल्लीं मेळटात आनी लोक आवडीन ती विकत घेतात. तर आज आमी जाणून घेऊया की ताजी लागवड कशी करतात. चडशे आमी पळयत जाल्यार फोंडा ह्या तालुक्यान अणसांची लागवड चड घेतली वता. कुंकळे, केरी, सावयवेऱ्या ह्या सारखेल्या वाठारांनी. आणि आता आमची गावठी अणसांची लागवड जी आसा ती फक्त लोकल व्हरायटी न वापरता दुसऱ्यो बऱ्यो व्हरायटीज जश्यो जायंट ट्वीन किंवा जायंट क्यू किंवा क्यू अश्यो व्हरायटीज ज्यो आसा त्यो वापरूनही आमी लागवड ताजी करू शकता. ते आमी फुडें पळोवया. अणसां आमकां सगळ्यांक खबर आसा की तो जीवनसत्वांचो बरो स्रोत जावन आसा. जीवनसत्व अ, ब आनी क ही तातूंत भरपूर प्रमाणांत आमकां मेळटा. तशेंच वेगवेगळी क्षारां जी आसात जशें की कॅल्शियम आसा, मागीर मॅग्नेशियम आसा, पोटॅशियम आसा, आयन जेका आमी लोह म्हणटा जे आमचें रगत वाडोवपाक मदत करता तेंय भितर भरपूर प्रमाणांत आसता. तशेंच तातूंत ब्रोमेलिन नांवाचें एक पचन एन्झायम हाचोय स्रोत जावन आसा. म्हणजे आमच्या पचनांक बऱ्या पद्दतीन पचन क्रिया जी जावपाक जाय ताज्या खातीर हे ब्रोमेलिन आमकां मदत करता. आतां अणस आमी जे ताजे खावपा खातीरूच वापरनात तर ताज्या पासून हेर जिन्नसूय आमी तयार करू शकतात. आणि गोव्यान आमी पळयतात की वेगवेगळे महिला बचत गट आसा, सेल्फ हेल्प ग्रुप्स आसा किंवा थोडे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आसा, फार्मर ऑर्गनायझेशन आसा, हांच्यानी हाज्या पासून वेगवेगळे जिन्नस विकून ताज्या पासून उद्योग करू येता. तर कॅनिंग ही जी एक पद्धत आसा ती वापरून म्हणजे ज्यातून साखरेचे द्रावण वापरतात आणि तातून अणसां जी आसात ती स्लायसीस करून कापून हवाबंद डब्यान ते पॅक करून दवरतात. आणि हे आमकां वर्सभरूय आमी वापरू शकतात. म्हणजे केक असा, आईस्क्रीम असा किंवा वेगवेगळ्यो सॅलड्स असा हातून आमी एक कॅन्ड अणसां जी आसा ती वापरू शकतात. तर फुडें पळोवया की अणसांच्यो जाती. तर अणसांच्या जातीचे वर्गीकरण तीन गटान केल्ले आसा. एक म्हणल्यार केएन जे फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, मेक्सिको हांगा ह्या राज्यांनी ह्या देशांनी हाजी लागवड चड प्रमाणात केली वता. आणि

बाजारात आम्ही आता पळयता असतली, म्हणजे लांबट आकाराची जी आमकां अणसां दिसतात किंवा सिलिंड्रिकल आम्ही नलिकाकार म्हणूया ताका, आणि ज्यांचे दोळे जे असतात किंवा काटे आम्ही म्हणू येतात ते पसरट असतात, रुंद आणि सपाट असतात, आणि फळ जे असतात ते 2 ते 3 किलो वजनाचे असतात. तर हे अणस जे असा, या जातीचे अणस जे असा, ते एकदम म्हणजे हळडुळ्या रंगाचे भितरल्यान असता, फर्म असता आणि तातून रस भरपूर असता. हे आम्ही कॅनिंगांक शक्यतो वापरतात. आणि दुसरी जी जात असा, म्हणजे हाज्योच दुसऱ्यो संकरीत जाती ज्यो असा, प्रजाती ज्यो असात, त्यो म्हणल्यार क्यू व्हरायटी, जे फायबरलेस असा, म्हणजे तातून सुता दोरे जे असतात ते कमी प्रमाणात असतात, खूप खूप गोड असता आणि खूप ज्युसी असतात. तसेच जायंट क्यू ही एक व्हरायटी केन ह्या गटान पडतात. मागीर दुसरी गट जो असा तो म्हणल्यार क्वीन किंवा राणी अणसा आम्ही ज्याका म्हणतात. तर ही भारतान, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका ह्या सारखिल्या देशांनी लागवड हाजी केली वता. तशेच हे फक्त फळ, म्हणजे ताजे फळ खावपा खातीर हाजी लागवड केली वता. हे कॅनिंग किंवा ज्यूस हे करपाक इतलो ताजो वापर जायना, पण फ्रेश कन्झम्पशन खावपा खातीर ही जात जी असा ताजी लागवड केली वता. आकारान लहान असता कम्पेर्ड टू आमची जायंट क्यू किंवा क्यू व्हरायटी जी असा, आणि ताजे डोळे जे असतात ते टोकदार असतात, आणि हाजो चव जी असता ती एकदम गोड असता. ज्यूसाचे प्रमाण जे असा ते कमी असता ह्या जातीन. आणि व्हरायटीज हाज्यो ज्यो असतात त्यो म्हणल्यार मॉरिशियस, व्हिक्टोरिया, जेम्स क्वीन किंवा कॉमन रफ, अशो वेगवेगळ्यो प्रजाती हातून आमकां दिसून येतात. मागीर तिसरो गट जो असा तो स्पॅनिश. आता रेड स्पॅनिश म्हणून ही कॉमन किंवा आम्ही लोकली जी लागवड अणसां केली वता गोव्यान, ती ह्या जातीच्या अंडर पडटात. आणि ही फक्त फ्रेश फ्रूट खावपा खातीर म्हणजे हाजी लागवड केली वतात. तशेच हाजी मदली कोर जी असा, मदली माव जी असता, ती फायब्रस असता आणि मोठी असता, आणि मातसो एसिडिक फ्लेवर ताका असता, म्हणजे आमटसाण मातशी चड असता. तर हाज्यो व्हरायटीज ज्यो असतात त्यो मेस्मेरा म्हणून असा, सिंगापूर स्पॅनिश म्हणून असा. तर पुढे आता जाणून घेऊया हाजी लागवड कशी करची. आमकां सगळ्यांक खबर असा अणसाचे झाड आम्ही पळयल्ले असा, म्हणजे काटेदार असता, टोकदार पानां असतात, आणि हार्डी म्हणजे दाट हाजे झाड असता हे. आणि गोयचे क्लायमेट जे असा ते एकदम ताका सुटेबल असा, म्हणजे 20 ते 32 डिग्री टेम्परेचर, ह्या टेम्परेचरान ते बऱ्या पद्धतीन आम्ही ताजी लागवड घेऊ शकता. आता हळूहळू आमचे तापमान जे असा ते वाढत वता ते वेगळी गजाल, पण तरी हातून आम्ही अणसाची लागवड जी असा ती बऱ्या प्रकारे घेऊ शकता. अणसां जी असा ती फक्त खुल्या शेतान आमी ताजी लागवड करू शकता अशें ना, पण कोणाच्यो माडाच्यो बागायती असात, माड लायिल्ले असा किंवा मसाल्याची बी झाडां खंय लायिल्ली असात जाल्यार, किंवा कुळागरांनी सुद्धा झाडां मदीं आमी ते आंतरपीक म्हणून घेऊ शकतात. तर हातून कितें जाता की अतिरिक्त आमकां उत्पन्न मेळटा, म्हणजे नाल्ला बरोबरूच किंवा मसाल्याच्या पिका बरोबरूच आमकां अणसां पासून अतिरिक्त उत्पन्न मेळटा. तशेंच जो जागो वेस्ट जाता ताजोय वापर हातून केलो वता. तर तुमकां हांवें म्हणलें की लोकल कल्टिवेशन किंवा लोकल कल्टिवर जी व्हरायटी गोव्यान लायतात ती रेड स्पॅनिश ह्या ग्रुपान पडटा. आणि हाका म्हणटा आसतना आमी रेटोन क्रॉप्स म्हणटात, म्हणजे एकदा अणसाचे झाड लायले की ते तशेंच दवरप, म्हणजे दर वर्सा ते काढून बदलप अशें नासता. गोव्यान जी पद्दतीची लागवड घेता ताका रेटोनिंग म्हणटात, म्हणजे एकदा झाड लायले की 2-3 वेळा आम्ही त्याच पिकातल्यान ताजे उत्पन्न जे असा ते घेतात. आणि हातून कितें जाता की आमकां जे ईल्ड मेळपाक जाय, जे उत्पन्न मेळपाक जाय ते कमी कमी जायत वता. म्हणून हे कमी करपा खातीर आमी, म्हणजे आयसीआर असा, भारतीय अनुसंधान कृषी केंद्र जे असा ओल्ड गोवा, तशेच शेतकी खातें जे असा, हांच्यांनी जायंट क्यू, क्वीन, मॉरिशियस ही व्हरायटी जी असा ताजेय उत्पन्न घेऊन पळयल्ले, म्हणजे कम्पेर टू आमची लोकल व्हरायटी, म्हणजे ह्या तिनूय व्हरायटी मध्ये खंयची आमकां चड उत्पन्न मिळून देऊ शकता हाज्या खातीर हाजो परफॉर्मन्स स्टडी केल्लो गेलो. मागीर आमी पळयत जाल्यार हाजी लागवड करपाक तशें खूप कठीण ना. तुमकां हांवें सांगले की झाडांच्या मदीं चर मारून आमच्यान 2 मेऱ्यांनी हे लावू शकता आमी. 2 झाडां मदीं डिस्टन्स जो असा, म्हणजे समजा आता माडाच्या बागायतींनी आमी लायले जाल्यार 2 माडां मदीं 8 मिटराचे अंतर असता, आणि तशेच एक चौकट जी असा ती 8-8 मिटराच्या अंतराचेर असता. आणि ह्या मदीं आमी एक 4 मेरो ज्यो असा ह्यो

अणसांच्यो आमी लावं शकतात. म्हणजे 20 पायनॅपल अणसाची सकर्स जी असतात किंवा ताज्यो फाटे जे असतात ते आमी हातून लावं शकतात 8x8 मिटराच्या डिस्टन्सान. मागीर आयडियल टाइम बरो टाइम जो आसा ताका रोवपा खातीर तो म्हणल्यार एप्रील आणि मे किंवा ऑगस्ट ते ऑक्टोबर. म्हणजे फळ जे आमकां दिता ते पावसांच्या दिसांनी मेळपाक जायना कित्याक तातून मागीर उदकाचे प्रमाण चड जाता. ताजे खातीर आमी हाजी लागवड जी आसा ती एप्रील ते मे किंवा ऑगस्ट ते ऑक्टोबर ह्या म्हयन्यांनी घेवची. मागीर तुमकां सांगले हांवें की हातून आमी जी चर मारतात ट्रेंचीस जाका म्हणटात ती आसा ताजी रुंदाय जी आसा ती 90 सेंटीमीटर आसूंक जाय, लांबाय जी आसा ती 3 मिटर आसूंक जाय आणि दोन चरी मदीं एक 60 सेंटीमीटर किंवा 2 फुटाचे अंतर दवरचे पडटा. म्हणजे ताजी पानां जी आसात ती सगळे कडे पसरतात सो ताका लागून आमी एक 2 फिटाचे अंतर हातून दवरचे. मागीर ते लायता आसतना आमी फायटलॉन नावाचे जे केमिकल असा फर्टिलायझर जे असा ते आमी वापरपाक जाता. म्हणजे लागवड केल्यानंतर 1-2 आठवड्यांनी किद्या खातीर तर नॉर्मल आमचे तण येता किंवा नाका आशिल्ली झाडां जी वाडटात नण्णी जी वाडटात ताज्या खातीर हे फायटलॉन आमी वापरतात. मागीर बाकीची जी खत किंवा सारे जे आमी वापरतली ते म्हणल्यार युरिया असा, सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे ज्याका आम्ही NPK म्हणतात, नत्रस पुरद आणि पलाश. तून वेगवेगळी असा संपूर्णा म्हणून मेळटा, संपत्ती म्हणून मेळटा, ते तुमकां गोवा बागायतदारान सबसिडीचेर उपलब्ध असता. तर समजा तुम्ही 1 हेक्टर किंवा 10,000 स्क्वेअर मीटर कोणाचे शेत जर असत जाल्यार ताका 600 किलो आमकां नत्र जाय म्हणजे युरिया, 600 किलो फॉस्फरस जाय आणि 600 किलो पलाश किंवा पोटॅश ज्याका आम्ही म्हणतात ते आमकां जाय पडटा. आणि हे एकदम घालप न्ही तर स्प्लिट डोजीस म्हणजे वेगवेगळ्या महिन्याचेर आम्ही ताका हे डिवाइड करून घालचे पडटा. म्हणजे झाड लायल्यानंतर 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6, 8, 10, 12 आणि 14 महिन्यापर्यंत जेन्नाचे हे झाड जाता त्यांना ह्या झाडांक आमकां हे स्प्लिट डोसीस दिवचे पडटात. तसेच जेव्हा रेटून क्रॉप्स आम्ही म्हणतात म्हणजे एकदा झाड लायले असा तेच 3-4 वर्सां आम्ही ताज्यापासून उत्पन्न घेतात तर हाकाही सारे जे दिवपाचे असतात ते 2 डोसांनी दिवप असतात. म्हणजे एक तर बिफोर फ्लावरिंग म्हणजे ताका फूल जेव्हा धरता त्या टायमार ताज्या पहिली थोड्या ते पहिली हे सारे दिवचे पडटा आणि एक दुसरो डोस जो असा तो जेव्हा फळ ताका जाता म्हणजे 1-8 ते 10 महिन्याचेर आमकां दुसरो डोस ताका दिवचो पडटा. मागीर तुमकां जी ट्रायल घेतली गेली पहिली म्हणजे 2003 किंवा 2004 ह्या काळात वेगळ्या व्हरायटीची म्हणजे तुमकां सांगले हांवें जायंट क्यू असा, मॉरिशियस व्हरायटी असा, हे आमच्या लोकल व्हरायटी बरोबर कम्पेअर केले गेले त्यांना ही झाडां जी असा ती सप्टेंबरात त्यांनी लायली आणि ताजे हार्वेस्टिंग म्हणजे फळ तयार जाऊन ती फळां काढली ती नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे ताज्या फुडल्या वर्षा म्हणजे झाड जेव्हा 13-14 महिन्याचे जाता त्यांना ते हार्वेस्टिंगात येतात. म्हणजे तसे पळवून गेल्यार आमकां एकदा अणसाचे फाटो आम्ही लायलो काय मागीर ते फुलपा खातीर 14 महिने ते 15 महिनो हे काळ वता. मागीर ताजे फूल धरपाचे जे पिरियड असा तो म्हणल्यार 10 ते 12 महिन्याचेर असतात. ताज्या नंतर फ्रुट्स मॅच्युअर जावप म्हणजे एकदा फूल धरले काय मागीर फळ हळूहळू मोठे जावपाक लागतात त्या हाजो कालावधी जो असा तो 5 महिने किंवा टोटल आम्ही जेव्हा धरता त्यांना 16 ते 17 महिन्याचेर आमकां फळ जे असा अणस जे असा ते तयार जात. मागीर असे म्हणले वता की आमची जी लोकल व्हरायटी असा ती शाय बेरर असा म्हणजे एक तर लेट जाता जेव्हा ह्यो तिनूय व्हरायटीज कम्पेअर केल्यो गेल्यो त्यांना क्वीन मॉरिशियस ही व्हरायटी जी असा ती पहिली झाली, मागीर जायंट क्यू झाली आणि लोकल व्हरायटी जी असा ती मातशी लेट झाली आणि कमी उत्पन्न मेळ्ळे आमकां. म्हणटकच आम्ही जे स्ट्रॉंगली सजेस्ट करता ते म्हणल्यार ताजी तुम्ही जायंट क्यू किंवा क्वीन मॉरिशियस ह्यो व्हरायटीज ज्यो असा ताजी लागवड घेवची. ह्या सगळ्या कालावधीक म्हणजे झाड लावपासून फळ येईपर्यंत 1-2 वर्सांचो काळ सहज वता त्यांना आमकां मातसो तातून धीर धरचो पडटा. आणि मागीर फ्रूट साईज जी असा फळांची साईज जी असा ती रेटून क्रॉपिंगांक किती आता दर वर्सा ती कमी कमी जायत वता. म्हणजे दुसऱ्या वर्सा आम्ही जेव्हा पळयता उत्पन्न जेव्हा घेता त्यांना 40-50% त्या फळांची साईज जी असा ती कमी झाली असता. ताका लागून आम्ही लोकल व्हरायटी जी असा ती डेफिनेटली आम्ही

जी लागवड घेवची किंवा ते टिकोवन दवरचे, पण आमकां जर उत्पन्न तातूंतल्यान चड मेळपाक जाय जाल्यार बऱ्यो जाती ज्यो आसात त्यो आमी घेवपाक जाय. आतां आमी हातूंतल्यान पळोवया की आमकां अतिरिक्त उत्पन्न कितलें मेळूं शकता. ह्या बऱ्या पद्दतीच्यो जाती जेन्ना आमी वापरल्यो तेन्ना आमकां एक 49 ते 50 टन पर हॅक्टर अशें उत्पन्न मेळ्ळें, आनी तातूंतल्यान 8 रुपया पर केजी एवरेज असो होलसेल प्रायस फळाचो अणसाचो जेन्ना धरलो तेन्ना एक सहज आमकां 3 ते 4 लाख रुपया तातूंतल्यान उत्पन्न मेळ्ळें, अतिरिक्त उत्पन्न आमी जाका म्हणटली. नाल आसा किंवा मसाले आसा हाजे बरोबर 3 ते 4 लाख रुपया अधिक उत्पन्न आमकां मेळ्ळें. मागीर रेटून क्रॉप जेन्ना आमी घेतलो तेन्ना पहिल्या वर्सा आमकां 2 ते 3 लाख उत्पन्न आणि तिसऱ्या वर्सा 1 ते 1.5 लाख सुमार आमकां उत्पन्न ताजे मेळू शकता. ईल्ड किंवा प्रोडक्शन जे आसा ते डेफिनेटली कमी जातले, म्हणजे 36 ते 37 टन आणि तिसऱ्या वर्सा जे आसा ते 16 ते 18 टन. मागीर एकदा फळ हार्वेस्ट केल्यानंतर मागीर त्या झाडांचे किती करप असोय प्रश्न पडटा, म्हणजे ताजी पानां भरपूर वाडटात, तर ही पानां जी आसा ती आमी वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतात, म्हणजे कंपोस्टिंग ताजेच तीच पानां कापून ताजे कंपोस्टिंग केले झाडां खातीर सारें तयार केले, किंवा बायो इथेनॉल आमी तातूंतल्यान एक्स्ट्रॅक्ट करू शकतात. तर फळां बरोबर आमकां पानांचोय उपयोग करपाक मेळटा. मागीर अणसाच्या लागवडी खातीर जमीन कशी तयार करप, प्लांटिंग मेथड ज्याका आमी म्हणतात किंवा लँड प्रिपरेशन, हाका आमी जागो जो आसा तो बऱ्या पद्दतीन खणून घेवचो, मोठमोठे फातर जे आसा ते कुशीक काढून दवरचे, माती जी आसा ती भुसभुशीत करून घेवची आणि जाय आशिल्ले साऱ्याचो डोस जो आसा तो मातयेन मिक्स करून खड्डो खणून, म्हणजे 30x60 cm ह्या स्पेसिंगान जर आमी हे सकर्स किंवा फाटे जर लायले चरींनी जाल्यार आमकां 43 ते 44 हजार झाडां आमकां पर हॅक्टर अशी लागतात. जेन्ना आमी ओपन फिल्डान फक्त अणसाचेच जर पीक घेवपाक सोदतात जाल्यार, ना जाल्यार माडाच्या बागायतींनी किंवा इवन काजू आसा दोंगराचेर आमचो स्लोपी एरिया आसता तेन्ना त्या दोंगराच्या काजूच्या झाडां मदीं आमकां एक सहज 20 हजार झाडां जी आसा पर हॅक्टर आमी लावू शकता. मागीर हाका सारें हांवें तुमकां ऑलरेडी सांगले, म्हणजे नत्र, स्पुरद आणि पलाश आमकां जाय. तशेंच हाका वेगळी जी ऑपरेशन्स आसात, म्हणजे फक्त सारें घातलें आणि जालें अशें ना, तर हाका अर्दिंग अप म्हणजे मातयेची भर दिवप, चड करून रेटून क्रॉप जेन्ना आसता त्या टायमार हे अर्दिंग अप आमी करपाचे आसता. मागीर मल्चिंग किंवा एक ताका आच्छादन दिवप, म्हणजे जी नाका आशिल्ली नडणी जी आसा ताजी वाढ रोखपा खातीर आमी पानां वापरून किंवा इवन सोण्णां जर आसत जाल्यार ती अणसाच्या झाडा भोवती अशी सारखी मांडून दवरप, म्हणजे नडणी जी आसा ती कमी जातली. तशेंच तातून मातयेतले उदकाचे प्रमाण जे आसा, मॉइस्चर जे आसा ते कंजर्व करपाक आमकां मदत जाता. मागीर नडणेची काळजी कशी घेवप, म्हणजे नडणी जर चड येवपाक लागली, अणसाची पानां जी आसा ती काटेरी असतात त्यामुळे नडणी काढप मातशें कठीण जाता, तेन्ना आमी ग्लायफोसेट हे केमिकल वापरून स्प्रे करू शकता ताजो, म्हणजे 4 ते 5 ml/L किंवा डायरॉन म्हणून एक बाटली मेळटा ती 2 ते 4 ml/L अशें आमी वापरू शकतात. मागीर कशें आसा की अणसाचे आमकां उत्पन्न जे आसा ते चड घेवपाक जाय, चड पीक आमकां मेळपाक जाय म्हणून किंवा चड मातशें बेगीन मेळपाक जाय, कित्याक 1 वर्साचो कालावधी सहज वता, तर हे मातशें कमी करपा खातीर आमी वेगवेगळे ग्रोथ रेग्युलेटर्स जे आसा ते वापरू शकतात. जशे एथ्रेल आसा, म्हणजे फुलां जेन्ना धरपाक लागता ताजे फूल बेगीन धरपाक जाय जाल्यार हे एथ्रेलचो स्प्रे जो आसा तो आमी करपाक जाय, आणि एथ्रेल मागीर ताजे बरोबर युरिया आसा आणि सोडियम बायकार्बोनेट हाजो स्प्रे दिलो काय 90% ताजे फ्लावरिंग जे आसा ते बऱ्या पद्दतीन जाता आणि आमकां फळ जे आसा ते बऱ्या क्वॉलिटीचे आणि बेगीन मेळटा. म्हणजे सहज 1000 झाडां जर आमी घेतली जाल्यार ताका 50 लिटर हे आमकां सोल्युशन जाय पडटा. हे जाले सगळे आमची माहिती जी आसा ती लागवडी बद्दल जाली. आता ताजे वॅल्यू एडिशन किंवा मूल्यवर्धन, जेन्ना आमी फक्त फ्रेश फ्रूट म्हणजे ताजे फळ खावपा खातीरूच विकतली अशें ना, एकदा आमचे प्रोडक्शन खूप जाता, पीक आमकां भरपूर मेळटा, तर होलसेलान दिले जाल्यार रेट कमी मेळटा. ताज्या खातीर आमी अणसा पासून

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

0: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात सप्तसूर सप्तसूर
1: आता 8:05 ऐकूया मराठीतून बातम्या ज्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहेत.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळीय चर्चा, द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय। सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार। महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन। जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 रुपये नीचांकी पातळीवर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली। व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते। यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा केली। चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं। भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं मोदी यांनी यावेळी जाहीर केलं। भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली असल्याचं ते म्हणाले। भारत इटली संरक्षण उद्योग रोडमॅपनं लष्करी सामुग्रीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे असं त्यांनी सांगितलं।
1: दोनों देशों के स्टार्टअप्स, रिसर्च सेंटर्स और उद्योगों को आपस में जोड़ने के लिए हम इंडिया इटली इनोवेशन सेंटर पर काम कर रहे हैं। हमारी सेनाओं के साथ साथ दोनों देशों के रक्षा उद्योगों के बीच भी सहयोग बढ़ रहा है। मैरिटाइम पावर्स के रूप में भारत और इटली के बीच करीबी सहयोग स्वाभाविक है। हम मिलकर शिपिंग, पोर्ट्स मॉडर्नाइजेशन, लॉजिस्टिक और ब्लू इकोनॉमी पर काम करेंगे।
0: इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो। त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। भारत आणि इटली यांच्यातले संबंध परस्पराबद्दल आदर आणि विश्वासावर आधारलेले आहेत असं इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या। सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत। आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात सायप्रसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कॉन्स्टन्टिनोस कोम्बोस तसंच इतर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग जगताचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे। पुढच्या वर्षी फेब्रुवारीत भारत सायप्रस राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होत आहेत। तसंच युरोपीय संघाचं अध्यक्षपद सध्या सायप्रसकडे असल्यानं या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे। ख्रिस्तोदौलिदेस या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत। व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल। मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होणार आहेत। महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ते आज युएस न्यूक्लिअर एक्झिक्युशन मिशन इन इंडिया या अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेमध्ये बोलत होते। भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत। नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं।
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या

जो त्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण

0: या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करणार।
1: ग्रामीण भागामध्ये रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जी राम जी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्यात येणार आहे। केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं। देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यामध्ये दिली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिला। जागतिक बाजारात आज तेलाच्या दरामध्ये घसरण झाली। कच्च्या तेलाचा दर 2.3% खाली येऊन $108.07 प्रति बॅरल इतका झाला। परकीय चलन बाजारामध्ये रुपयाचं 30 पैशांनी अवमूल्यन झालं आणि त्यानं प्रति डॉलर 96.83 रुपये इतकी नीचांकी पातळी गाठली। भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे। जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते। यंदा जीडीपीमध्ये किंचित घट झाली तरी पुढच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। 8 प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात यावर्षी एप्रिलमध्ये 1.7% वाढ झाली जी मार्चमधील 1.2% जास्त आहे। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 9.4%, पोलाद उत्पादनामध्ये 6.2% आणि वीज निर्मितीमध्ये 4.1% वाढ झाली। आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना सुरू आहे। कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे। शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 4 बाद 50 धावा झाल्या होत्या। हवामान। गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथं 46.8° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी आज खांडुरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली। ठळक बातम्या पुन्हा एकदा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा। द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय। सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार। महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन। जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 रुपये नीचांकी पातळीवर। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: .33° म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झ वेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वेल्यान आमी उलयतात। 8 वरां जावन 15 मिनटां आनी 12 सेकंद जाल्ले आसात। आता ऐकुया गीत गजल ही कार्यावळ।

0: आता आम्ही हिंदी कार्यावळीत युवा कलाकार गौतमी मिलिंद माजगावकर यांची मुलाखत ऐकली. आता बरोबर 8:45 ऐकूया समाचार संध्या. 9 न्यूज 8:09 स्पॉटलाईट 9:15 9:30 चर्चा का विषय आणि 10 संगीत खेळ डोळे धापचे आदी. लेखन आणि दिग्दर्शन असा मायकल फर्नांडीस हांचे. तर आता ऐकूया 8:45 समाचार संध्या.
1: समाचार संध्या के साथ मैं लवली निगम. भारत और इटली अपने संबंधों को विशेष रणनीतिक साझेदारी के स्तर तक बढ़ाने पर सहमत. दोनों पक्षों ने दुर्लभ खनिजों, रक्षा, कृषि सहित प्रमुख क्षेत्र

0: वायट नोदरेचे किर्द तुमचे पडना जावच्या देवलागी प्रार्थन कोत्ताय
1: कोण तू धामियाव तू हांगा कित्याक आयलाय
0: होय माना हांव तुजो भाव मगो धामियाव कोणाचे बरे करूंक जाय ती रोकडोच पावता म्हजो कामी हांव
1: तू परतून हांगा आयलय धामियाव तू आमची वाट कित्याक सोडिनाय तुका म्हजो भाव पासून म्हणून म्हाका लज दिसता तू देंवचार या आमच्या घरान तुका आमच्या घरांतलो भायर घातलेलो तरी पूण परतून तूं हांगा आयलय आमचें नांव पिड्यार करूंक एक सुण्याक पासून शी म्हणलेल्या कारणांक सात संदीर पयस वचोन आपलो जीव दिता पूण
0: तूं हें सुणें तसलें न्हय तें आदलें सुणें पूण हें सुणें मॉडर्न जॅनरेशन सुणें ह्या सुण्याक लॉज आनी पेज ओळखूंक दोळे ना

0: हेजल मुझे बोयनी हाई सम कॉलेजीन निमान दिस आसलो हाई सा नाव एक वारे वोले सुकने पोरी मजो वेल हाँ कस सारो ते साँ चिंता
1: टेरेंस आव जेलर आंगा थोई बॉन मजो वेल इबार कोची ना पुन मजे लिसाँ गेवन बसतेली माका फुले वर्साचे ही पोशिन आताच करून तयार रावंक जाय
0: हेजल आमका हॉलिडे पडल्यात ते लिसाँ करूंक न्हय पूण आमकां मजा मारूंक वरस पोळ लिसांव लिसांव कोणे सांगला हां तूं लिसांव घेवन बस कित्याक तूं जाला पिशें पूण हांव म्हजे हॉलिडे एन्जॉय करतलो

0: मजे जिवितान मका डेरेंसा उसलो भुर्गो फाव जाऊंक आउं कितले नशीब बोल जाऊन आसा एक पावट आमचे काजर जाले म्हणटोच हांव म्हज्या टेरेंसाक सगळी सुख दितली
1: वेनिसा वेनिसा

तुम्ही ऐकत आले संगीत खेळ डोळे दामच्या आधी, बोरोपी आणि दिग्दर्शपी मायकल फर्नांडिस. या संगीत खेळातलो भूमिका आणि कलाकार सेल्विना, बेबी सेल्विना फर्नांडिस, सिस्टर सेल्मा एम फर्नांडिस, कार्मिन आया एफ अल्मेरा, हेजल ग्रेसी फर्नांडिस, वेनेसा साबेना फर्नांडिस, टेरेंस बर्नर्ड सेमेल्गो, दामिया एंथनी गोंसाल्वेस.

पुलीस एरिक अल्मेडा, दादलो जेपी फर्नांडिस, रोमाल्ड मायकल फर्नांडिस, गीता रोजपी आणि संगीत दिवपी रॉबर्ट दे काल्वी, संगीत साथ दिवपी सेक्सोफोन लुईस कोता, ट्रम्पेट नॉर्बर्ट कोता, ऑर्गन आग्नेलो दायस आणि ड्रम्स डॉमिनिक अराउज। दोले रामच्या आधी मायकल फर्नांडिस हानी बोरेल्या या संगीत खेलाची आकाशवाणी खातीर निर्मिती करपी आशिल्ले यशवंत मामरे आणि सादर करपी आशिल्ले रामानंद जोशी। आकाशवाणी पणजी हमची या मुखावेली कार्यावळ काय किनांतूच

आता समी कोकणी संगीत खेळ दोळे धापच्या आधी आयकलो लेखन आणि दिग्दर्शन आशिल्ले मायकल फर्नांडीस हांचें.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कलागुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी, अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

कामा वयली दगदग ट्रॅफिक इतलो बोवाळ घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज